0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगलध्वनी श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी, अर्थात 4 जून 2026. आजचं नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र. आज आध्यात्मिक दिनविशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन. 16 संस्कारांपैकी एक अत्यंत महत्वाचा संस्कार म्हणजे उपनयन. संस्कृतमध्ये उप अधिक नी या धातूचा अर्थ जवळ नेणे असा होतो, म्हणजेच विद्याभ्यासासाठी गुरुच्या सान्निध्यात नेणे. विद्यागुरूच्या जवळ जाण्याचा हा संस्कार असल्यामुळे मानवी जीवनातला उपनयन हा अत्यंत महत्वाचा संस्कार ठरतो. या संस्काराला व्रतबंध असंही म्हणतात. व्रतबंध म्हणजे व्रत किंवा नियमांची बद्धता, म्हणजेच पर्यायाने बालकाला व्रतांच्या कुंपणात ठेवणे आहे. यावेळेपासून निरनिराळ्या व्रतांचा अवलंब करून संयमी आणि यशस्वी जीवनाचा पाया घातला जातो, म्हणून व्रतबंध हे नाव अत्यंत सुयोग्य आहे. ही व्रत आणि नियम मानवी जीवनातल्या 4 आश्रमांपैकी सर्वात पहिल्या म्हणजेच ब्रह्मचर्य आश्रमातल्या ब्रह्मचर्य व्रताच्या संदर्भात असतात. उपनयन संस्काराद्वारे उत्तमपणे ब्रह्मचर्य व्रताचं पालन कसं करावं हे शिकवलं जातं. उत्तम आणि निकोप शारीरिक तसंच मानसिक वाढ होण्यासाठी काही बंधनं अत्यावश्यक असतात. हीच बंधनं विशिष्ट संस्कारांच्या माध्यमातून मनावर अधिक प्रभावीपणे ठसतात. उपनयन संस्कारात विधी करताना बटूच्या कमरेत मुंज या नावाच्या दर्भाची दोरी म्हणजे मेखला बांधून पुढील भावी जीवनातील कष्टाने कामे करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून कंबर कसली जाते. कंबरेत बांधली जाणारी मेखला अत्यंत उपयुक्त आहे. मेखला कंबरेत बांधल्यामुळे हर्निया इत्यादीसारखे रोग होत नाहीत. त्याचप्रमाणे तरुणपणी पोट सुटणे, कंबरदुखी इत्यादी विकृती दूर राहू शकतात, म्हणून याला मौंजी बंधन किंवा मुंज असंही म्हणतात. कोणत्याही हिंदू संस्काराचा मुख्य पाया आरोग्य हाच आहे. वट या संस्कृत धातूचा अर्थ बांधणे असा होतो, म्हणून त्या बालकाला कित्येकदा बटू असंही म्हणतात. उपनयनानंतर बटूचा ब्रह्मचर्याश्रम सुरू होतो. उपनयन संस्कारासाठी 8व्या वर्षाचं महत्व अधिक आहे, कारण या वेळेला मुलगा स्वावलंबनासाठी योग्य बनतो. या संस्कारासाठी उत्तम काळ म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, माघ आणि फाल्गुन हे महिने आहेत. उपनयन संस्कारामध्ये मातृभोजन, अक्षतारोपण, अग्निस्थापना, वस्त्रधारण, अजिनधारण, यज्ञोपवीत धारण आणि आचमन विधी, प्रधान होम, अवक्षारण, अग्निकार्य, विभूती ग्रहण, गायत्री उपदेश, मेखाला धारण म्हणजे मुंज, दंड धारण, आचारबोध आणि भिक्षावळ हे महत्वाचे विधी असतात. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 4 जून. परमार्थात अभिमान आड येतो. शास्त्रात 2 गोष्टी सांगितल्या आहेत. इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केलं आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूंकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो. गंमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजतं त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही. मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करत नाही हे म्हणणं लबाडीचं आहे. प्रपंचात आम्ही काही पाप करत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असं काही जण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार. रामकर्ता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार. मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचं मूळ आहे. माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असं वाटतं. जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती ती जन्माला कारण होते. हे सगळं ज्ञानाचं बोलणं झालं पण प्रचितीने हे सर्व जाणावं. बायको पोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला, मठ केला, लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरता भिक्षा आणू लागला. पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला. छप्पर गळू लागलं की ते नीट करण्याचीच काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केलं? असा बुवा होण्यापेक्षा परपंचातच राहिलेलं काय वाईट. थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचं आचरण करील त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचं कारणच उरणार नाही. जगातलं आपलं समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्व बाहेरचं ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे. आणि भगवंताचं सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा।
2: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज 10:30। याचं पुनःप्रसारण 5:00।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
0: श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्री स्वामी समर्थ। सोलापूरला राहणारे वेदसंपन्न श्री परशुराम भट गोरे ह्या नावाचे एक सद्गृहस्थ चळंब्याला काही कामानिमित्त आले होते। त्यांनी रामदासी बुवांच्या मठात स्वामींना विश्रांती घेताना पाहिलं। स्वामींची महती त्यांच्या कानावर गेली होती। साक्षात्कारी स्वामींचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असं गोरेशास्त्रींनी ठरवलं, म्हणून ते मठात काही वेळ रेंगाळले। परंतु रामदासी बुवांनी जेव्हा गोरेशास्त्रींना सांगितलं की मठ आता बंद करतो आहे, तुम्ही संध्याकाळी या, तेव्हा गोरेशास्त्रींना आश्चर्य वाटलं, कारण स्वामी तर गाढ झोपले होते। ते बाहेर आले, त्यांना वाटलं की रामदासी बुवा स्वामींना उठवतील, परंतु तसं करायच्या ऐवजी बुवांनी मठाला बाहेरून कुलूप लावताना पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। त्यांनी रामदासी बुवांना विचारलं सुद्धा, अहो स्वामी गाढ झोपले आहेत, बाहेरून कुलूप काय लावता, हवं तर मी मठात थांबतो, तुम्ही तुमची कामं उरकून या। तेव्हा बुवा म्हणाले, तुम्हाला काय करायचं आहे तोसापत्या। गोरेशास्त्री चपापले, ते काहीच बोलले नाहीत। बुवा रामाचं नाम घेत निघून गेले। गोरेशास्त्री मठाबाहेर थांबले। काही वेळ गेला, त्यांनी एक चमत्कार डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही। मठाचा दरवाजा बंद होता, परंतु एक तेजस्वी ज्योत मठाबाहेर पडली आणि नदीच्या दिशेने गेली। गोरेशास्त्री ज्योतीच्या दिशेने धावत सुटले। ज्योत नदीकाठावर गेली आणि स्वामी प्रकट झाले। नदीत शिरून त्यांनी स्वच्छ स्नान केलं आणि काठावर येऊन औदुंबराखाली बसले। गोरेशास्त्री स्वामींच्या पाया पडले। स्वामींनी गोरेशास्त्र्यांना सुंदर दर्शन दिलं, आशीर्वाद दिला, म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्हाला आम्ही सोलापुरात भेटू। स्वामींची मधुर आणि हवी हवीशी वाटणारी अमृतवाणी ऐकून शास्त्री बुवा भारावून गेले। अनेक जन्मांचं पुण्य फळाला आलं ह्याची प्रचिती त्यांना आली। केवळ गोरेशास्त्र्यांना दर्शन द्यायचं म्हणून स्वामी नदीच्या बाहेर आले होते, परंतु नंतर स्वामी पुन्हा नदीत शिरले आणि डुंबायला लागले। गोरेशास्त्र्यांची खात्री झाली की स्वामी प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतारच आहेत। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण नेहमी म्हणतो की परमेश्वराला शरण जा। ह्याचा अर्थ असा की आपलं सारं अस्तित्व परमेश्वराला अर्पण करा। उपाधीविरहित जगण्याचा आटोकाट प्रयत्न करा। ज्या परमेश्वराने प्रेमाने हा मानवी देह दिला आहे त्याच्याशी कृतज्ञ बुद्धीने रहा आणि त्याच्याच नामात गर्क होऊन तुमचे नित्याचे व्यवहार करा। शरीर व्यवहार करीत असताना मनाला परमेश्वरी शक्तीशी एकाग्र करा। मनाला परमेश्वरी अस्तित्वाशी एकाग्र करण्याचं एकमेव साधन म्हणजे नामस्मरण, एवढं मात्र लक्षात ठेवा। नाम तुम्हाला परमेश्वराच्या समीप नेईल।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 19 श्री गणेशाय नमः। भगवान विष्णूंनी 4 पर्वांचा महिमा सांगितला आणि नंतर द्वादशीच्या व्रताचं महात्म्य लक्ष्मीला सांगितलं। एकादशीला उपवास करावा, द्वादशीला आवळीच्या झाडाच्या बुंध्याशी पितरांना पिंडदान करावं, त्याने अनेक तीर्थयात्रांचं पुण्य मिळतं। विप्राला अन्न द्यावं, पारणा करून जल अर्पण करावं, पितृतर्पण करावं, त्या तिथीला शेतीचं काम करू नये, वाहनाने प्रवास करू नये, भूमीचं दान करावं, उत्तम वस्त्र दान करावं, कपिला गायीचं दान करावं, विद्यादान करावं। ही गोष्ट नेहमीच्या द्वादशीची, त्याहून कितीतरी पट फल अधिक मासातील द्वादशीला केलेल्या धर्मकार्याने मिळते। वस्त्रे, तूप, धन, धान्यादी दाने द्यावीत, अन्नदान करावं, गुप्तपणे भोजन दान करावे। भगवान विष्णूंनी अधिक मासातील द्वादशीस केलेल्या घृतमिश्रित अन्नदानाचं फार महात्म्य आहे असे सांगितले। इतर कितीतरी पुण्यकृत्यांपेक्षा हे फार फलदायी आहे असं सांगून सर्व पाप प्रशमन करणारं हे दानव्रत करावं असा उपदेश दिला। विप्राला भोजन, भोजनोत्तर त्रयोदश गुणी तांबूल इत्यादी देण्याचेही महात्म्य सांगितले। हा विष्णू लक्ष्मी संवाद वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला सांगत होते। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 19वा अध्याय

ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, या महिन्यात रोज दीन दुबळ्या, आजारी किंवा असहाय्य भुकेलेल्या लोकांना अन्नदान करावे. ओम श्री विष्णवे नमः. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

कुंडलीकारगा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तु नुवन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षरैव च योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थानुर्भूतादिरनिधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभूशम्भुरादित्यः पुष्कराक्षो महासनः अनादिनिधनोधाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभोमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्पष्टा स्थविष्ठस्थविरोध्वः अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभूतस्तृककुब्धाम् पवित्रम् मङ्गलम् परम् ईशानप्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठप्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणम् शरम विश्वरेता प्रजाभवः अहसंवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरसिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमीयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमनः सत्यः समात्मा संमितः समः अमोहः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयो निःशुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षसुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनम् भोक्ता सहिष्णुर्जगदादियः अनघो विजयो जेता विश्वयो निः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महादृधृक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनोहंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः अमृत्युः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरार्यः गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रगिरी वाचस्पतिरुदारधेः अग्रणिर्ग्रामणी श्रीमान्यायो नीता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रवात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहसंवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृग् विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असङ्ख्येयो प्रमेयात्मा विशिष्टशिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः
नैकरूपो बृहद्रूपश्चिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः ऋद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुरुभास्करद्युतिः अमृतांशूद्भवो भानुशशबिन्दुसुरेश्वरः औषधम् जगतस्येतुः सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदप्रभुः युवादिकृद्युवावरतो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टश्चिष्टेष्टश्चिखण्डीनौषोऽंशः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपाम् निधिरधिष्ठानमप्रमत्तप्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारशूरशौरीर्जनीश्वरः अनुकूलशतावरतः पद्मी पद्मनिहेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भशरीरभृत् महर्धिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीमः समयज्ञो हरिर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुरुदामोदरः सः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभणो देवश्रीगर्भः परमेश्वरः करणम् कारणम् कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः पररथिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टशुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमताम् श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषप्राणदप्रणवप्रथुः हिरण्यगर्भशत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुसुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थानुः प्रमाणम् बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमक्षामः समीहनः यज्ञैज्यो महीज्यश्च क्रतुःसत्रम् सताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुवृतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरोजितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्वमशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः व्यभस्तिनेमि सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवहृद्गुरुः उत्तरो गोपतिरगुप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतहृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृतपः सोमः पुरुजित्पुरुसत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशारः सात्वताम्पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महर्ह स्वाभाव्योजिता मित्रः प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत् महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेधास्वाङ्गोजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगः नन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशुरदारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक्सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामासामगस्साम निरवाणम् भेषजम् भिषक् सन्न्यासकृच्छमशान्तो निष्ठा शान्तिः परायणम् शुभाङ्गश्चान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपचरगोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ति निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षः श्रीवासश्रीपतिश्रीमताम्बरः
ಶ್ರೀ ದಶ್ರೀಶ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ನಿಧಿ ಶ್ರೀ ವಿಭಾವನ ಶ್ರೀಧರ ಶ್ರೀಕರ ಶ್ರೇಯ ಶ್ರೀಮಾಲ್ಲೋಪತ್ರಯಾಶ್ರಯ ಸ್ವಕ್ಷಸ್ವಂಗಶತಾನಂದೋ ನಂದಿರ ಜ್ಯೋತಿರ್ಗಣೇಶ್ವರ ವಿಜಿತಾತ್ಮ ವಿಧೇಯಾತ್ಮ ಸತ್ಕೀರ್ತಿ ಛಿನ್ನ ಸಂಶಯ ಉದೀರ್ಣ ಸರ್ವತಃಶ್ಚಕ್ಷುರನೀಶ ಶಾಶ್ವತ ಸ್ಥಿರ ಭೂಷಯೋ ಭೂಷಣೋ ಭೂತಿರಿಶೋಕ ಶೋಕನಾಶನ ಅರಚುಷ್ಮಾನರಚಿತ ಕುಂಭೋ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮ ವಿಶೋಧನ ಅನಿರುದ್ಧೋ ಪ್ರತಿರಥ ಪ್ರದ್ಯುಮ್ನೋ ಮಿತ ವಿಕ್ರಮ ಕಾಳನೇಮಿನ್ಯಃ ವೀರ ಶೌರೀಶೂರಜನೇಶ್ವರ ತ್ರಿಲೋಕಾತ್ಮ ತ್ರಿಲೋಕೇಶ ಕೇಶವಃ ಕೇಶಿಹ ಹರಿ ಕಾಮದೇವಃ ಕಾಮಪಾಲಃ ಕಾಮೀಕಾಂತಃ ಕೃತಾಗಮಃ ಅನಿರ್ದೇಶ್ಯ ವಪುರ ವಿಷ್ಣುರ್ವೀರೋ ನಂತೋ ಧನಂಜಯಃ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯೋ ಬ್ರಹ್ಮ ಕೃದ್ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ವಿವರ್ಧನ ಬ್ರಹ್ಮವಿದ್ ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ಬ್ರಹ್ಮೀ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞೋ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರಿಯಃ ಮಹಾಕ್ರಮೋ ಮಹಾಕರ್ಮ ಮಹಾತೇಜ ಮಹೋರಗಃ ಮಹಾಕೃತುರು ಮಹಾಯಜವ ಮಹಾಯಜ್ಞೋ ಮಹಾಹವಿಃ ಸ್ತವ್ಯಸ್ತವ ಪ್ರಿಯಸ್ತೋತ್ರಂ ಸ್ತುತಿಸ್ತೋತಾರಣ ಪ್ರಿಯಃ ಪೂರ್ಣಃ ಪೂರಯಿತಾ ಪುಣ್ಯಃ ಪುಣ್ಯಕೀರ್ತಿರನಾಮಯಃ ಮನೋಜವಸ್ತೀರ್ಥಕರೋ ವಸುರೇತಾ ವಸುಪ್ರದಃ ವಸುಪ್ರದೋ ವಾಸುದೇವೋ ವಸುರು ವಸುಮನಾಹವಿಃ ಸದ್ಗತಿಃ ಸತ್ಕೃತಿಃ ಸತ್ತಾ ಸದ್ಭೂತಿಃ ಸತ್ಪರಾಯಣಃ ಶೂರಸೇನೋ ಯದುಶ್ರೇಷ್ಠಃ ಸನ್ನಿವಾಸಸ್ವ್ಯಾಮುನಃ ಭೂತಾವಾಸೋ ವಾಸುದೇವಃ ಸರ್ವಾಸು ನಿಲಯೋ ನಲಃ ದರ್ಪಃ ದರ್ಪದೋ ದೃಪ್ತೋ ದುರುಧರೋಥಾ ಪರಾಜಿತಃ ವಿಶ್ವಮೂರ್ತಿರ್ಮಹಾಮೂರ್ತಿರ್ದೀಪ್ತಮೂರ್ತಿರಮೂರ್ತಿಮಾನ್ ಅನೇಕಮೂರ್ತಿರವ್ಯಕ್ತಶತಮೂರ್ತಿಶತಾನನಃ ಏಕೋನೈಕಃ ಸವಃ ಕಃ ಕಿಂ ಯತ್ತತ್ಪದಮನುತ್ತಮಂ ಲೋಕಬಂಧುರಲೋಕನಾಥೋ ಮಾಧವೋ ಭಕ್ತವತ್ಸಲಃ ಸುವರ್ಣವರ್ಣೋ ಹೇಮಾಂಗೋವರಾಂಗಶ್ಚಂದನಾಂಗದೀ ವೀರಃ ವಿಷಮಶೂನ್ಯೋ ಘೃತಾಶೀರಚರಶ್ಚಲಃ ಅಮಾನೀಮಾನದೋ ಮಾನ್ಯೋ ಲೋಕಸ್ವಾಮೀ ತ್ರಿಲೋಕಧೃಕ್ ಸುಮೇಧಾಮೇಧಯೋ ಧನ್ಯಃ ಸತ್ಯಮೇಧಾಧರಾಧರಃ ತೇಜೋರುಷೋ ದ್ಯುತಿಧರಃ ಸರ್ವಶಸ್ತ್ರಭೃತಾಂವರಃ ಪ್ರಗ್ರಹೋ ನಿಗ್ರಹೋ ವ್ಯಗ್ರೋ ನೈಕಶೃಂಗೋ ಗದಾಗ್ರಜಃ ಚತುರ್ಮೂರ್ತಿಶ್ಚತುರ್ಬಾಹುಶ್ಚತುರ್ವ್ಯೂಹಶ್ಚತುರ್ಗತಿಃ ಚತುರಾತ್ಮ ಚತುರ್ಭಾವಶ್ಚತುರ್ವೇದಭಿದೇಕವತ್ ಸಮಾವರ್ತೋ ನಿವೃತ್ತಾತ್ಮ ದುರ್ಜಯೋ ದುರತಿಕ್ರಮಃ ದುರ್ಲಭೋ ದುರ್ಗಮೋ ದುರ್ಗೋ ದುರಾವಾಸೋ ದುರಾರಿಹ ಶುಭಾಂಗೋ ಲೋಕಸಾರಂಗಃ ಸುತಂತುಸ್ತಂತುವರ್ಧನಃ ಇಂದ್ರಕರ್ಮ ಮಹಾಕರ್ಮ ಕೃತಕರ್ಮ ಕೃತಾಗಮಃ ಉದ್ಭವಃ ಸುಂದರಃ ಸುಂದೋ ರತ್ನನಾಭ ಸುಲೋಚನಃ ಅರ್ಕೋ ವಾಜಸನ ಶೃಂಗೀ ಜಯಂತಃ ಸರ್ವವಿಜ್ಜಯೀ ಸುವರ್ಣಬಿಂದುರಕ್ಷೋಭ್ಯಸ್ತರ್ವಾಗೀಶ್ವರೇಶ್ವರಃ ಮಹಾಹೃದೋ ಮಹಾಗರ್ತೋ ಮಹಾಭೂತೋ ಮಹಾನಿಧಿಃ ಕುಮುದಃ ಕುಂದರಃ ಕುಂದಃ ಪರಜನ್ಯಃ ಪಾವನೋನಿಲಃ ಅಮೃತಾಂಶೋ ಮೃತವಪುಃ ಸರ್ವಜ್ಞಃ ಸರ್ವತೋಮುಖಃ ಸುಲಭಸ್ಫೂರ್ತಃ ಸಿದ್ಧಃ ಶತ್ರುಜಿಚ್ಛತ್ರುತಾಪನಃ ನ್ಯಗ್ರೋಧೋದುಂಬರೋಶ್ವತ್ಥಶ್ಚಾಣೂರಾಂಧ್ರನಿಷೂದನಃ ಸಹಸ್ರಾರ್ಚಿಸ್ಸಪ್ತಜಿಂಹಃ ಸಪ್ತಯುಧಾಃ ಸಪ್ತವಾಹನಃ ಅಮೂರ್ತಿರನಭೋಚಿಂತ್ಯೋ ಭಯಕೃದ್ಭಯನಾಶನಃ ಅಣುರುಬೃಹತ್ಕೃಶಸ್ಥೂರೋ ಗುಣಭೃನ್ನಿರ್ಗುಣೋ ಮಹಾನ್ ಅಧೃತಸ್ವಧೃತಸ್ವಾಸ್ಯಃ ಪ್ರಾಗ್ವಂಶೋ ವಂಶವರ್ಧನಃ ಭಾರಭೃತ್ಕಥಿತೋ ಯೋಗೀ ಯೋಗೀಶಃ ಸರ್ವಕಾಮದಃ ಆಶ್ರಮಶ್ರವಣಕ್ಷಾಮಸುಪರ್ಣೋ ವಾಯುವಾಹನಃ ಧನುರುಧರೋ ಧನುರ್ವೇದೋ ದಂಡೋದಮಯಿತಾದಮಃ ಅಪರಾಜಿತಃಸರ್ವಸಹೋ ನಿಯಂತಾ ನಿಯಮೂಯಮಃ ಸತ್ವಾನ್ ಸಾತ್ವಿಕಃ ಸತ್ಯಃ ಸತ್ಯಧರ್ಮಪರಾಯಣಃ ಅಭಿಪ್ರಾಯಃ ಪ್ರಿಯಾರ್ಹೋರ್ಹ ಪ್ರಿಯಕೃತ್ಪ್ರೀತಿವರ್ಧನಃ ವಿಹಾಯ ಸಗತಿರ್ಜ್ಯೋತಿಃ ಸುರುಚಿರ್ಹುತಭುಗ್ವಿಭುಃ ರವಿರ್ವಿರೋಚನಃ ಸೂರ್ಯಃ ಸವಿತಾ ರವಿಲೋಚನಃ ಅನಂತೋ ಹುತಭುಗ್ಭೋಕ್ತಾ ಸುಖದೋ ನೈಕಜೋಗ್ರಜ ಅನಿರ್ವಿಣ್ಣಃ ಸದಾಮರಶೀ ಲೋಕಾಧಿಷ್ಠಾನಮದ್ಭುತಃ ಸನಾತ್ ಸನಾತನತಮಃ ಕಪಿಲಃ ಕಪಿರವ್ಯಯಃ ಸ್ವಸ್ತಿದ ಸ್ವಸ್ತಿ ಕೃತ್ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಭುಕ್ ಸ್ವಸ್ತಿ ದಕ್ಷಿಣಃ ಅರೌದ್ರಃ ಕುಂಡಲೀ ಚಕ್ರೀ ವಿಕ್ರಮ್ಯುರ್ಜಿತಶಾಸನಃ ಶಬ್ದಾತಿಗಃ ಶಬ್ದಸಃ ಶಿಶಿರಃ ಶರ್ವರೀಕರಃ ಅಕ್ರೂರಃ ಪೇಶರೋ ದಕ್ಷೋ ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷಮಿಣಾಂಗರಃ ವಿದ್ವತ್ತಮೋ ವೀತಭಯಃ ಪುಣ್ಯಶ್ರವಣಕೀರ್ತನಃ ಉತ್ತಾರಣೋ ದುಷ್ಕೃತಿಃ ಪುಣ್ಯೋ ದುಃಸ್ವಪ್ನನಾಶನಃ ವೀರಃ ರಕ್ಷಣಸ್ಸಂತೋ ಜೀವನಃ ಪರ್ಯವಸ್ಥಿತಃ ಅನಂತರೂಪೋ ನಂತಶ್ರೀರ್ಜಿತಮನ್ಯುರುಭಯಾಪಃ
ಚತುರಸ್ರೋ ಗಭೀರಾತ್ಮ ವಿದಿಶೋ ವ್ಯಾದಿಶೋ ದಿಶಃ ಅನಾದಿರ್ಭೂರ್ಭುವೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸುವೀರೋ ರುಚಿರಾಂಗದಃ ಜನನೋ ಜನ ಜನ್ಮಾದಿರ ಭೀಮೋ ಭೀಮ ಪರಾಕ್ರಮಃ ಆಧಾರ ನಿಲಯೋಧಾತ ಪುಷ್ಪಃ ಸ ಪ್ರಜಾಗರಃ ಊರ್ಧ್ವಃ ಸ ಪಥಾಚಾರ ಪ್ರಾಣದಃ ಪ್ರಣವಃ ಪಣಃ ಪ್ರಮಾಣಂ ಪ್ರಾಣ ನಿಲಯಃ ಪ್ರಾಣಭೃತ್ ಪ್ರಾಣ ಜೀವನಃ ತತ್ವಂ ತತ್ವ ವಿವೇಕಾತ್ಮ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ಜರಾತಿಗಃ ಭೂರ್ಭುವ ಸ್ವಸ್ತರುಸ್ತಾರ ಸ ಪಿತಾ ಪ್ರಪಿತಾಮಃ ಯಜ್ಞೋ ಯಜ್ಞಪತಿರ್ಯಜವಾ ಯಜ್ಞಾಂಗೋ ಯಜ್ಞವಾಹನಃ ಯಜ್ಞಭೃತ್ ಯಜ್ಞಕೃತಿ ಯಜ್ಞೀ ಯಜ್ಞಭುಗ್ ಯಜ್ಞ ಸಾಧನಃ ಯಜ್ಞಾಂತಕೃತಿ ಯಜ್ಞಗುಹ್ಯ ಮನ್ನ ಮನ್ನಾದಯೇವ ಚ ಆತ್ಮಯೋನಿ ಸ್ವಯಂ ಜಾತೋ ವೈಖಾನ ಸಾಮಗಾಯನಃ ದೇವಕೀ ನಂದನ ಸೃಷ್ಟಾ ಕ್ಷಿತೀಶ ಪಾಪನಾಶನಃ ಶಂಖಬೃನ್ನಂದಕೀ ಚಕ್ರೀ ಶಾರಂಗಧನವಾಗದಾಧರಃ ರಥಾಂಗ ಪಾಣಿ ರಕ್ಷೋಭ್ಯ ಸರ್ವ ಪ್ರಹರಣಾಯುಧಃ ಸರ್ವ ಪ್ರಹರಣಾಯುಧ ಓಂ ನಮಃ ಇತಿ ಹರಯೇ ನಮಃ ಹರಯೇ ನಮಃ ಹರಯೇ ನಮಃ

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोधाचा दशक 3 समास 10वा पाहतो आहोत. वैराग्य निरूपण नाम समास, त्यातल्या काही ओळी आपल्या झालेल्या आहेत. पाहिली घडी नवे आपुली, वयसा तरी निघून गेली, गेली एक एक एक एक क्षण गेला चालला, पुढचा घडी आपली आई कने सांगता येत नाही. वयही निघून चाललंय, देह पडताच ठेवली आहे नीचे होनी. काही मिळवलं नाही, जे काय 5-25 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष आयुष्याची गेली, त्यात जे काही कमवायला पाहिजे होतं, पैसे नव्हे, ऐहिक गोष्टी नव्हे, साधनेच्या अंगाने जे काही कमवायला हवं होतं ते काहीही कमवलं नाही. आणि मग लक्षात येतं देह पडल्यानंतर काय आहे, काहीच नाही, पुन्हा आले नीच योनीला. कारण पुन्हा मनुष्य जन्म यावा एवढं देखील काही केलं नाही या जन्मात, पुण्यकर्म देखील झालं नाही, कशाने ऊर्ध्वगती मिळणार. आता ऊर्ध्व गती नाही, रजोगुणे असं म्हटलंय, असेल तर मध्यम गती. आणि काहीच केलं नाही चांगलं कर्म, वेडेवाकडी कर्म हातून घडली, नीचयोनीला पुन्हा आले. आणि मग ती नीचयोनी कोणती? श्वान सुकराधिक नीचे आती. कुत्र आहे, डुकर आहे, गाढव आहे, काही सांगता येत नाही कुठली योनी येईल ते. भोगणे घडे विपत्ती, कोणती योनी येते, नाना प्रकारची संकट येतात, मग तेथे काही उत्तम गती पावी देत नाही. पुन्हा एकदा नीच योनीत आल्यानंतर पुन्हा उत्तम गती केव्हा मिळेल आणि पुन्हा मनुष्य जन्म केव्हा येईल काही सांगता येत नाही. मागा गर्भवासी आकाटी भोगिता झाला सिरे हिमपुटी, तेथून या थोरा कष्टी सुटला असे दैव. आतापर्यंत अनेक गर्भवास पत्करावे लागले, त्याच्यात नाना प्रकारचं दुःख भोगता भोगता भोगता तुला वाईट वाटलं आणि मोठ्या कष्टाने तू तो योनीतून सुटलास आणि नरजन्माला आलास. दुःख भोगिले आपुल्या जीवे तिथे कैची होती सर्वे. जेव्हा आपल्याला दुःख होतं, देहाला काही यातना होत असतात, तेव्हा बाकीची मंडळी काय करू शकतात आपल्यासाठी? त्या जीवालाच ते सोसावं लागतं, त्यालाच ते भोगावं लागतं ना. तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा, तेव्हा लक्षात असं घे, सगळी माझी माझी म्हणतोयस, पण पुढं देखील तुझ्यावर तुझं कुणी येणार नाही आहे. अगदी किती प्रेमाचं मनुष्य जरी असलं तरी काही नाही, अंती गेलास की एकटाच एकटाच जाणार असे लक्षात ठेव. कैची माता, कैचा पिता, कैची बहीण, कैचा भ्राता, कोण आई कोण बाप, बहीण कोण भाऊ कोण, कैची सुहृदे कैची वनिता, पुत्र कळत्र अधिक. कुठली सुहृद? माझा मित्र आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, अरे कोण कुणाचा आहे या जगामध्ये हे तू जाण मावेची. अरे सगळी ही तात्पुरती आलेली आहेत, ही खरी नाही, मायेमध्ये तुला वाटतंय ती माझी आहेत म्हणून. आवघी सोयरी सुखाची, तुझ्याजवळ पैसा अडका असला, तू काय त्यांच्यासाठी करत असला, सगळे तुझ्या भोवती गोळा होतील. म्हणून अनेक कहाण्या आपल्याकडे होऊन गेलेल्या आहेत की बहीण गरीब तर तिला जेवायला बोलवलेलं नाही, तिच्याकडे पैसे आल्यानंतर तिला जेवायला बोलवलं. सख्खी बहीण भावंड असली तरी, अगदी बाप आणि मुलगा, आई आणि मुलगा असले तरी, बहिणी बहिणी असले, मित्र असले तरी, तुमच्याजवळ काही आहे असं म्हटलं सगळी गोळा होतात. लग्न कार्य असलं की जेवायला सगळी मंडळी हजर असतात, पण पुन्हा तेव्हा तुम्हाला जेव्हा काही एखादी अडचण येते, संकट येतं, तेव्हा ती जेवायला येणाऱ्या मंडळींपैकी किती तुमच्या मदतीला येतात असं जर विचारलं तर बहुधा कोणी नाही, प्रत्येकजण काही ना काही अडचण सांगत असतो. त्यामुळे अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हती. तुझ्या सुखामध्ये दुःखामध्ये सुखात वाटेकर एक व्हायला येतील, पण दुःखामध्ये कुणी तुझ्या मदतीला येईल असं धरू नको. आणि एखाद्याला वाटलं समजा पुष्कळ, तरी देह दुःख जे आहे त्याच्याचं त्यालाच भोगावं लागतं. अगदी जवळची मंडळी देखील लोक दुखताय, पोट दुखताय, आणखी काय होतंय काढू शकत नाही, त्यालाच ते भोगावं लागतं. कैसा प्रपंच कैसे कुळ, कासया होतो शिव्या कुळ. त्या प्रपंचासाठी तो कुळाभिमान धरून जीव ह्याची तगमग तगमग चालली आहे. अरे कशासाठी व्याकुळ होतोस? धन कण लक्ष्मी सकळ जाई जेणे, जे जे काही आहे म्हणतोस ना सगळं जाणार आहे, नाही तर सगळं असणार आहे आणि तूच जाणार आहेस. सगळं आयुष्यभर कष्ट करून मोठा बंगला बांधला, पुढे काय झालं? काय नाही, महाराजच गेले इथून. घर बांधलं खरं, पण त्याच्यात राहायला त्यांना अवधीच मिळाला नाही, अशी परिस्थिती झाली. मग कशाच्या आसवर सगळं हे केलं असं जर विचारलं तर काही नाही, नैराश्य. वास्तविक
आशा ही जी आहे त्याच्यापासून दुःखच निर्माण होत. नसत्या गोष्टी आपण धरून राहतो आणि दुःखाला कारण आपणच बनतो. त्याच्याऐवजी आपणच जर योग्य वयात सावध झालो तर लक्षात घ्यावं, राजवाड्यात राहिलं काय, झोपडीत राहिलं काय, शेवटी दोन्हीतून आडवच नेणार आहेत आपल्याला. अशी जर स्थिती आहे तर मग त्याचं एवढं सुखदुःख मानण्याचं काय कारण आहे? ठीक आहे, जी जशी परिस्थिती आली असेल, आपण सर्व तऱ्हेनं योग्य त्या तऱ्हेनं प्रयत्न केल्यानंतर ज्या परिस्थितीत आपल्याला राहावं लागत असेल ती अतिशय आनंदाची स्थिती आहे. ठेविले आनंद आहे तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, ह्याचाही अर्थ सर्व प्रयत्न केल्यानंतर जी जशी आई परिस्थिती असेल त्याच्यामध्ये समाधानात राहून परमार्थाचा मार्ग चोखाळायचा, हे लक्षात घेतलं पाहिजे. कैसे घर कैसा संसार, कास्या करीशी जोजार, कशासाठी तुझी तडफड तडफड चालली आहे, जन्मभरी वाहून भार, शेखी सांडून जासी. किती ओव्या समर्थाने त्याच्यावर लिहाव्या, वास्तविक एक सांगितल्याबरोबर कळायला पाहिजे आपल्याला चटकन की खरंच की हे काहीच खरं नाही आपण ज्याच्या मागं लागलोय ते. त्यामुळे जन्मभर तू कष्ट करतोस आणि शेखी शेवटी हे सगळं सांडून निघून जातोस. पत्नीवर खूप प्रेम होतं असू दे, पण आता ते सोडून तुला जायचंय किंवा ती तुला सोडून जाणार आहे, लक्षात ठेव. त्याच्यामध्ये कैसे तारुण्य, तारुण्याची एक मस्ती असते अंगामध्ये, मी यो करे मी त्याहू करे उड्या मारत असतो, ते तारुण्य काय जसा कायम राहणार आहे, जाणार आहे ते. कैसे तारुण्य, कैसे वैभव, कैसे सोहळे हावभाव, हे सगळे ही जाण माव माईक माया. हे सगळं ज्याचा तू अभिमान बाळगतोस ना, माझं माझं म्हणतोस ना, ही सगळी माया आहे. स्वप्नात जसं त्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या जाग झाल्यानंतर लक्षात येतं की सगळं स्वप्नातलंय, काहीही खरं नाही. तसं ह्या ऐहिक जगामध्ये जे जे काही आपण पाहत असतो, जे जे काही करण्यासाठी नाना प्रकारच्या खटपटी करत असतो, त्या सगळ्या पारमार्थिक सत्तेत गेल्यानंतर लक्षात येतं की सगळं क्षणिक आहे, सगळं असत आहे, क्षणभंगूर आहे, हे सगळं बदलणार आहे. तर ह्याच्या पाठीमागं लागण्याचा अर्थ नाही. सहज आपली नित्यकर्म करता करता जी परमेश्वराने दिलेलं आहे ते कर्म आपण करता करता सहज जे मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला आनंदाने राहायचं आहे आणि भगवंताची सेवा करायची आहे. आणि आपल्याला स्वतःचं आपलं जे रूप आहे, मूळ स्वरूप ज्या स्वरूपातून आपण आलेलो आहोत त्या स्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यायचा आणि त्यासाठी नरजन्म हे लक्षात आलं पाहिजे. ते म्हणतात ये चक्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी. रघुनाथाला जर अंतरलं तर जीवनाचा काय उपयोग आहे? ज्या रघुनाथाशी मिळून जायचंय, ज्याच्या चरणाशी जाऊन मिळायचं आहे, ते मिळण्यासाठी जन्मभर प्रयत्न न करता समर्थ म्हणतात या क्षणाला समजा तू मेलास, देह पडला, मग रघुनाथ बाजूलाच राहिला, त्याला जो मिळवायचा होता ते झालंच नाही कार्य, हातून घडलंच नाही. माझे माझे म्हणतोसी म्हणून या दोन दिशाच आहेत. जोपर्यंत संसाराकडे तोंड करून आणि भगवंताकडे पाठ करून मनुष्य चाललेला आहे तोपर्यंत हे सुख दुःखाच्या घटंगळे अखंड आहेत आणि स्वरूपापासून तो लांब लांब लांब चाललेला आहे. आणि ज्या वेळेला संसारात आहे पण संसाराकडे पाठ फिरली आहे, त्याचा अर्थ संसार गौणत्वानी घेतलेला आहे, भगवंताकडे तोंड केलेलं आहे आणि प्रत्येक कर्म त्याच्या दिशेनं चाललेलं आहे, असं जर असेल तर संसारात राहून संसारही होईल, अलिप्तताही साधेल आणि आनंदाच्या मार्गावर प्रत्येक पाऊल आनंदाच्या मार्गावर येईल. आणि जाता जाता शेवटी ठिकाण कुठं पोहोचायचंय असं जर विचाराल तर आनंदाचंच ठिकाण आहे. आनंद वन भुवन असं जिथं म्हटलेलं आहे तो स्वरूपाचा आनंद प्राप्त होणार आहे. तर त्या दिशेनं जायचं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती आईसी माये बापे किती. अरे किती जन्म झाले तुझे? जसं भगवद्गीतेत अर्जुनाने विचारलं भगवंतांना की तुम्ही मागे हा योग सांगितलात असं मला म्हणता आणि तुम्ही तर आत्ता सांप्रतचे आहात, तर हे योग कधी सांगितला, हे काय सांगता? तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणाले अरे बहुनी मे व्यतीतानी, अरे अनेक जन्म तुझे माझे झाले, मला ते सगळे आठवत आहेत, तुला आठवत नाहीये. याचा अर्थ प्रत्येक जीवाचे अनेक जन्म झालेत आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये अनेक मायबाप झाली, मुलं झाली, किती झाली कुणाष्टो. असं असताना ह्या जन्मात आई वडील मुलं माणसं त्याला तू धरून राहिलास, मागच्या जन्माचं काय, त्याच्या मागच्या जन्माचं काय, तू कुणाला धरून राहणार आहेस?
आणि ज्याला धरून राहतो आहे त्यांनी तुला काय मिळणार आहे? भोगीला पुनरावृत्ती किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष। आता पण लक्षानुलक्ष तुला कन्या पुत्र झालेली असतील, तर जितक्या लहान लहान योनी आहेत त्याच्यामध्ये अनेक पुत्र कन्या होत असतात। तर हे सगळं तू विचार कर, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली। ह्या जन्मामध्ये कर्मयोगाने आई वडील आजी आजोबा नातवंड पंतवंड मुलं काय जी आहे ती कर्मयोगाने मिळालेली आहेत, आणि एके स्थळी जन्मास आली म्हणून ती आपली म्हणतोस। ते तू आपुली मानिली, पण त्याला समर्थ म्हणतात कैशी रे पडत मूर्खा। नुसता मूर्ख म्हणत नाही, पडत मूर्खा म्हणजे एरवी तू एवढा शाणा म्हणतोस, एवढं शिक्षण घेतलं म्हणतोस, आणखीन काही काही गोष्टी करतोयस, असं असताना ही साधी गोष्ट तुला कळू नये का की सगळी जी मंडळी आली आहेत योगा योगाने एका ठिकाणी आली आहेत, कोणी कोणाचं देव घेऊ शकत नाही आहे। हे समजून घे, तुझे तुझं नव्हे शरीर ते इतराचा कोण विचार। अरे तुझं शरीर देखील तुझं नाही आहे, तुझ्या हातातला आहे का? केव्हा हात जाईल, केव्हा पाय जाईल, केव्हा डोळा जाईल, केव्हा कान ऐकता ऐकता ऐकायचं बंद होईल आणि केव्हा तूच पडशील, काय सांगता येईल का तुला? तर देहाची जिथं खात्री नाही तेथे इतरांचा विचार करण्याचं काय आहे? तेव्हा आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे। तर तुला जर काही करायचं असेल तर भावाने एका भगवंतालाच तू धरून राहा, त्यातच तुझं कल्याण आहे। हरि ओम तत्स। जय जय रघुवीर समर्थ। ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य सीदनम्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा. आपण आधी आद्य शंकराचार्य यांचे अनेक एपिसोड केले.
4: हो.
3: त्यामध्ये माया हा शब्द सतत येत होता.
4: हो हो.
3: तर माया याचा नेमका अर्थ काय?
4: शंकराचार्यांच्या माया पंचकम मध्ये त्याचं संपूर्ण वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की माया ही तुम्ही एक्सप्लेनच करू शकत नाही. त्याच्याबद्दल सांगितलं तरी शेवटी माया काय हे आपल्याला कळू शकत नाही. तरी मायेची व्याख्या अशी आहे की जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे अशी दृढ श्रद्धा किंवा विश्वास मनामध्ये निर्माण करते ती शक्ती म्हणजे माया. मायेचे अनेक रूप आहेत. प्रकृती म्हणजे माया आहे आणि प्रकृती आणि पुरुष अशी जोडी आहे ती. जशी शिव आणि पार्वती जोडी आहे तर मूळ शक्ती जी आहे तिला आपण आदिशक्ती म्हटलं आणि ती आदिशक्ती म्हणजेच पार्वती. पार्वती आहे म्हणजे शिव आहे आणि शिवशक्ती अशाच जोडीच्या माध्यमातून हे संपूर्ण जगत किंवा ही सगळी माया आहे त्याची निर्मिती होत असते. तर माया म्हणजे आपण म्हणतो की भौतिक जगत अस्तित्वात आहे आणि खरं आहे अशी जी मनाची आपल्या धारणा निर्माण होते ती धारणा निर्माण करणारी शक्ती म्हणजे माया.
3: म्हणजे पार्वती असेल तर शिव पार्वती अशी ती जोडी आहे. आणि शिवाचं महत्व नाथ संप्रदायामध्ये तर खूपच आहे.
4: हो.
3: तर त्यांच्या कथेबद्दल काही सांगाल का?
4: हो नक्की सांगतो. नाथ संप्रदायाचं मूळ पुरुष म्हणजे शिव.
3: हा हा हा.
4: तर शिवाची आराधना, शिवाची साधना, शिवाची पूजा म्हणजेच नाथ संप्रदाय असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या सगळ्यांनाही कथा थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती असेल. शिवाला पार्वतीने एकदा विश्वाचं रहस्य काय आहे ते विचारलं. तर कोणालाही ऐकू येऊ नये किंवा कळू नये म्हणून शिवानी पार्वतीला एकांत असलेल्या ठिकाणी नेलं, नदीच्या काठी, आणि विश्वाचं सगळं रहस्य त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते ऐकता ऐकता पार्वतीला झोप लागली. तर त्या पाण्यामध्ये नदीच्या एका माशाच्या गर्भामध्ये पोटामध्ये एक बालक होता आणि तो हे सगळं विश्वाचं रहस्य ऐकत होता. अत्यंत तेजस्वी असा तो बालक होता आणि तो सगळं ऐकत होता. आणि त्याला लक्षात आलं की आता पार्वती माता जर झोपलेली आहे हे शिवाला कळलं तर उरलेलं रहस्य जे राहिलेलं आहे, संपत आलेलं आहे, ते तो सांगणं बंद करेल. म्हणून शिवाच्या प्रत्येक वाक्याला जसं पार्वती माता हुंकार भरत होती, होकार भरत होती, ते सगळं तो बालक त्या मत्स्येच्या पोटातनं देत होता. संपूर्ण रहस्य सांगून झालं आणि शिवाला लक्षात आलं की पार्वती झोपलेली आहे. मग त्याला कळलं की तो बालक जो आहे माशाच्या पोटामधला तो हे सगळं करतो आहे. म्हणून शिवानी त्याला शाप दिला की विश्वाचं रहस्य जेव्हा तुला गरज पडेल त्यावेळेला तू विसरून जाशील पुढे. पण त्याचं ते ऐकणं, ते समजून घेणं आणि तो बालक किती तेजस्वी आहे हे शिवाला लक्षात आल्यामुळे त्यांनी त्याला हाही वर दिला की मी स्वतः अवतार घेऊन तुला येऊन मदत करेन पृथ्वीवरती. आणि ते दोघ जण अंतर्धान पावले. पुढे ती फार इंटरेस्टिंग कथा आहे की शिव पार्वतीच्या कथांमध्ये असे अनेक जे टर्न्स येतात. तसं एकदा पार्वतीला थोडासा अहंकार झाला आणि ती शिवाला म्हणाली की हे नाथ, तुम्ही जिथे जिथे आहात तिथे तिथे मी आहेच. माझ्याशिवाय तुमचं अस्तित्व नाहीये. माझ्याशिवाय तुमची सत्ता राहू शकत नाही. कारण तुम्ही जर विष्णू असाल तर मी लक्ष्मीच्या रूपात आहे. तुम्ही जर महेश्वर असाल तर मी महेश्वरी आहे. तुम्ही जर काल रूपामध्ये असाल तर मी काली रूपामध्ये आहे. तुम्ही भैरव असाल तर मी भैरवी रूपात आहे. तुम्ही ब्रह्मा असाल तर मी सावित्री आहे. तुम्ही इंद्र असाल तर मी इंद्राणी आहे. तुम्ही पुरुष असाल तर मी प्रकृती आहे, तुम्ही ब्रह्म असाल तर मी माया आहे. म्हणजे माझ्याशिवाय तुमचं अस्तित्व नाहीच आहे, मी नसेन तर तुम्ही हा सगळा कारभार आणि हा विश्वाचा पसारा आहे तो चालवू शकत नाही. त्याच्यावर भगवान शिव जे होते ते हसले आणि म्हणाले की हे पार्वती, जिथे जिथे तू आहेस तिथे मी अवश्य आहेच, पण जिथे जिथे मी आहे तिथे तू असायलाच पाहिजे असं कसं म्हणतेस? त्याच्यावर पार्वती म्हटली, पण असं कसं, तुम्ही मला उदाहरण म्हणून समजून सांगा. तर ते म्हणले, बघ जिथे जिथे घट आहे म्हणजे घडा आहे तिथे माती नक्कीच आहे, कारण घडा मातीचाच बनतो. पण जिथे माती आहे तिथे घडा असायलाच पाहिजे याची काय आवश्यकता नाही. पार्वतीला ते तत्वज्ञान जे होतं ते समजलं, पण ते पूर्णत्वानी समजायला पाहिजे म्हणून शिवानी आपल्या आत्मबलाने स्वतःचे दोन भाग केले.
3: बर,
4: एक रूप जे आहे ते महादेव या रूपामध्ये राहिलं आणि एक जे रूप होतं ते म्हणजे गोरक्षनाथांचं रूप. एकदा पार्वतीला ते एका पर्वतावरती घेऊन फिरायला गेले आणि लांबून अतिशय जगमगत असलेला सूर्याचा सोनेरी प्रकाश पार्वती मातेला दिसला आणि ती शिवाला म्हणाली की हा कुठला सोनेरी प्रकाश एवढा प्रचंड प्रमाणात चमकताना दिसतो आहे. तर शिव पार्वतीला घेऊन त्या प्रकाशाच्या जवळ गेले आणि म्हणाले की तूच बघ. तर तिथे एक अत्यंत तेजस्वी असा योगी साधनेमध्ये रममाण असलेला त्यांना दिसला. तर पार्वतीने ते तेज बघितलं आणि तिने त्यांना नमस्कार केला, त्यांची पूजा केली तिथे आणि त्यांना विचारलं की हे कोण आहेत. शिवानी सांगितलं की हा माझ्याच दोन भागातला एक भाग आहे, अवतार म्हणून मीच निर्माण केलेला आहे आणि जगामध्ये अध्यात्म आणि आत्मज्ञान वेगवेगळ्या क्रिया योग यांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचवून त्याला आपल्या उत्थानापर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणून हा अवतार घेतलेला आहे. हा चारही युगामध्ये कायम असणार आहे आणि जगाला तो दिशादर्शक म्हणून काम करणार आहे. पार्वतींनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी गोरक्षनाथांच्या आजूबाजूला सगळ्या मायाची निर्मिती केली, वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे सुंदर फुलं, झाडं आणि मोहून टाकणाऱ्या गोष्टी निर्माण करून ठेवल्या. पण कुठल्याही गोष्टींमुळे तो योगी ढळला नाही, चढला नाही. आणि तेव्हा पार्वतीला लक्षात आलं की खरंच आहे की शिव आहे म्हणून मायेचं अस्तित्व आहे, माया असली तरी शिवाला त्यांनी काही फरक पडत नाही. तर ही कथा अतिशय प्रचलित आहे.
3: वा, फारच छान कथा होती. दादा, तुम्हाला जशी नाथांनी अनेक गाणी दिली तसे खूप चांगले विचार तुमच्या मनात उमटतात. तुम्ही ते वन लायनर म्हणून लिहून पण ठेवलेले
4: हो,
3: तर ते पण किती सुंदर आहेत.
4: खरंय,
3: तर त्यातला आम्हाला एखादा म्हणजे स्पष्टीकरणासकट सांगा.
4: अनेक वेळेला असं होतं की कुठेतरी बसलेलो असतो किंवा काहीतरी काम करत असतो, चक्क व्यायाम करताना चालताना अचानक आतमध्ये एखादी आकाशवाणी व्हावी तसा तो विचार आतमध्ये येतो, प्रकाशित होतो. इतक्या कमी शब्दामध्ये इतकं गहन तत्वज्ञान ते फक्त नाथच देऊ शकतात. अनेक वन लायनर्स आहेत म्हणजे डोंट ऍब्सॉर्ब जस्ट ऑब्झर्व, किंवा डोंट ट्राय टू प्रूव्ह युअर सेल्फ ट्राय टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ, अशा खूप प्रॅक्टिकली वापरण्याच्या गोष्टी आहेत त्या वन लायनर मध्ये येतात.
3: पण मग ते तुम्हाला कोणत्याही भाषेत येतात का, हिंदी किंवा इंग्लिश वगैरे?
4: हिंदी मध्ये मॅक्सिमम येत असतात, कधी इंग्लिश मध्ये पण येतात.
3: बर,
4: तर अनेक ज्या वन लायनर्स आहेत त्यातली एक वन लायनर मी तुम्हाला आता सांगतो. किती किती सुंदर आहे, प्रॅक्टिकली समजून घेण्यासारखी. सतत मनामध्ये ठेवली आपण त्याची जागृती आपलं उत्थान होण्यासाठी तर आपल्याला त्याचा फायदा आहेच, पण भौतिक जगामध्ये जगण्यासाठी सुद्धा ते आपल्याला सुसह्य करत असत. तर नाथांनी सांगितलेली वन लायनर अशी आहे, जीवन की विडंबना ये है कि जिसके पीछे हम भागते रहते हैं वो हमसे दूर भागता रहता है और हम जिससे दूर भागते रहते हैं वो हमारे पीछे भागता रहता है. म्हणजे आपण ज्याच्या मागे पळत असतो ते आपल्यापासून दूर पळत असतं आणि ज्याच्यापासून आपल्याला दूर पळायचं असतं ते आपल्या मागे पळत असतं. ही संकल्पना सुख आणि दुःख यांच्याशी जोडलेली आहे.
3: बरोबर,
4: तर आपण सुखाच्या मागे पळत असतो आणि सुख आपल्यापासून कायम दोन हात अंतरावरती दिसत असतं, आपल्याला अगदी हाताशी येईल आणि ते आपण पकडून ठेवू असं म्हणेपर्यंत ते आपल्यापासून दूर पळत असतं. आणि म्हणून माणूस कायम सुखाच्या पाठीमागे पळत असतो आणि ते त्याच्या अंतिम क्षणापर्यंत दोन हात दूरच असतं ते, आणि ते कधी हाताला लागत नाही. हाताला लागलं असं वाटेपर्यंत ते हातातनं
3: निसटून जातं.
4: आणि दुःख आपल्याला नको म्हणून दुःखापासून आपण दूर पळत असतो. तर दुःख सतत आपला पाठलाग करत असतं आणि आपण त्याच्यापासून घाबरून लांब पळत असतो. तर तेही आपल्यापासून फक्त दोन हात लांब असतं पाठीमागे आणि सुख दोन हात पुढे असतं. तर हा जो पळापळीचा भाग आहे त्याच्यातून शांतपणे थांबणे आणि जे घडणार आहे जे होणार आहे आयुष्यामध्ये ते ऍक्सेप्ट करणे ही संकल्पना आध्यात्मिक आहे. याच्यामध्ये कृपा आपल्याला आपण जे साधना करत असू आपले गुरु असतील नाथांना आपण समर्पित असू तर ते जे काही करतील चांगलं होत असेल तर ती त्यांची कृपा आणि जर वाईट काही घडत असेल तर ती त्यांची इच्छा. हा आध्यात्मिक भाग जर डोक्यात सतत ठेवला तर आपण टेन्शन मुक्त हो.
3: मला असं वाटतं की जगण्यामध्ये जो स्ट्रेस आजकाल येतो तो सुखाच्या मागे पळण्यात आणि दुःखाला भिऊन पुढे पळण्यात असा असावा नाही का.
4: तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला ही शिकवण मिळते. आध्यात्मिक असण्यासाठी तुम्हाला
3: केशरी कपडे घालून
4: किंवा संन्यास घेऊन जंगलामध्ये जायची सगळ्यांना सोडून सगळं सोडून जायची गरज नाही. वैराग्य किंवा संन्यास्त ही वृत्ती असते. ती वृत्ती येण्यासाठी आतमध्ये ज्ञान आपल्या मनामध्ये जागृत व्हायला पाहिजे. ते ज्ञान इतक्या सोप्या पद्धतीने की सुखाच्या मागे पळू नका आणि दुःखापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करू नका आणि जे आहे ते ऍक्सेप्ट करा आणि कृपा आणि इच्छा या दोन गोष्टी आहेत हे डोक्यात ठेवून समर्पित भावनेनी संपूर्ण जीवन आनंदाने जगा.
3: वा वा फारच छान आहे. आणि किती सोप्या पद्धतीने म्हणजे कोणालाही समजेल अशा भाषेत नाथांनी सांगितलेलं.
4: हो हो
3: वा वा. श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. तर श्रोते हो, मला वाटतं आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
5: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूयात आशालता वाबगावकर यांच्या स्वरातलं हे गीत.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके।

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं एक भजन.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोतेहो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे साधना सरगम यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
2: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

0: भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण 8:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनी प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी अर्थात 4 जून 2026. आजचं नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र. आज आध्यात्मिक दिनविशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. 16 संस्कारांपैकी एक अत्यंत महत्वाचा संस्कार म्हणजे उपनयन. संस्कृतमध्ये उप अधिक नी या धातूचा अर्थ जवळ नेणे असा होतो, म्हणजेच विद्याभ्यासासाठी गुरुच्या सान्निध्यात नेणे. विद्यागुरूच्या जवळ जाण्याचा हा संस्कार असल्यामुळे मानवी जीवनातला उपनयन हा अत्यंत महत्वाचा संस्कार ठरतो. या संस्काराला व्रतबंध असंही म्हणतात. व्रतबंध म्हणजे व्रत किंवा नियमांची बद्धता, म्हणजेच पर्यायाने बालकाला व्रतांच्या कुंपणात ठेवणे आहे. यावेळेपासून निरनिराळ्या व्रतांचा अवलंब करून संयमी आणि यशस्वी जीवनाचा पाया घातला जातो, म्हणून व्रतबंध हे नाव अत्यंत सुयोग्य आहे. ही व्रत आणि नियम मानवी जीवनातल्या 4 आश्रमांपैकी सर्वात पहिल्या म्हणजेच ब्रह्मचर्य आश्रमातल्या ब्रह्मचर्य व्रताच्या संदर्भात असतात. उपनयन संस्काराद्वारे उत्तमपणे ब्रह्मचर्य व्रताचं पालन कसं करावं हे शिकवलं जातं. उत्तम आणि निकोप शारीरिक तसंच मानसिक वाढ होण्यासाठी काही बंधनं अत्यावश्यक असतात. हीच बंधनं विशिष्ट संस्कारांच्या माध्यमातून मनावर अधिक प्रभावीपणे ठसतात. उपनयन संस्कारात विधी करताना बटूच्या कमरेत मुंज या नावाच्या दर्भाची दोरी म्हणजे मेखला बांधून पुढील भावी जीवनातील कष्टाने कामे करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून कंबर कसली जाते. कंबरेत बांधली जाणारी मेखला अत्यंत उपयुक्त आहे. मेखला कंबरेत बांधल्यामुळे हर्निया इत्यादीसारखे रोग होत नाहीत. त्याचप्रमाणे तरुणपणी पोट सुटणे, कंबरदुखी इत्यादी विकृती दूर राहू शकतात, म्हणून याला मौंजी बंधन किंवा मुंज असंही म्हणतात. कोणत्याही हिंदू संस्काराचा मुख्य पाया आरोग्य हाच आहे. वट या संस्कृत धातूचा अर्थ बांधणे असा होतो, म्हणून त्या बालकाला कित्येकदा बटू असंही म्हणतात. उपनयनानंतर बटूचा ब्रह्मचर्याश्रम सुरू होतो. उपनयन संस्कारासाठी 8व्या वर्षाचं महत्व अधिक आहे, कारण या वेळेला मुलगा स्वावलंबनासाठी योग्य बनतो. या संस्कारासाठी उत्तम काळ म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, माघ आणि फाल्गुन हे महिने आहेत. उपनयन संस्कारामध्ये मातृभोजन, अक्षतारोपण, अग्निस्थापना, वस्त्रधारण, अजिनधारण, यज्ञोपवीत धारण आणि आचमन विधी, प्रधान होम, अवक्षारण, अग्निकार्य, विभूती ग्रहण, गायत्री उपदेश, मेखलाधारण म्हणजे मुंज, दंडधारण, आचारबोध आणि भिक्षावळ हे महत्वाचे विधी असतात. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: मिळालेल्या धनाचे 6 भाग करावेत असं त्यांनी सांगितलं आहे. 120 रुपये मला पगार असेल तर 20 रुपये 6 ठिकाणी वाटायचे आहेत. एक आणि 6वा हिस्सा हा पूर्वापार टॅक्स मानला गेलेला आहे. हा राजाचा करच आहे. राजाने नेहमी समाजातल्या उत्पन्नाचा 6वा हिस्सा कर म्हणून घ्यावा असं धर्मशास्त्र मनुस्मृतीपासून कौटिल्य अर्थशास्त्रापर्यंत आहे. 6वा हिस्सा हा राजाचा कर आहे. आणि आता तो फारसा त्रासदायक वाटणार नाही, आपल्याला कल्पना येईल. 120 रुपये उत्पन्नातले 20 रुपये द्यायचे असतील आता काही हरकत नाही. 100 रुपये तुमच्या नावे तुम्हाला ठेवले आहेत, त्याचे 5 भाग आहेत. एक भाग देव कार्यासाठी ठेवावा. देव कार्यासाठी, सेवेसाठी नव्हे. नित्य नैमित्तिक व्रत विधी पूजा अर्चा कुळ धर्म नेम यासाठीचा एक वेगळा निधी आहे, तो देव कार्याचा नव्हे. देव कार्यामध्ये जी अनेक समाजोपयोगी प्रकल्प केले जातात त्यामधलं आपलं योगदान हे देव कार्यात मानलं गेलंय. अमुक अमुक एक सोय अमुक ठिकाणी नाहीये भक्तांसाठी, ती ती उपलब्ध केली जाते तर त्याच्यामध्ये माझं एखादं योगदान आहे. किंवा अमरनाथच्या यात्रेसाठी प्रचंड अतिरेक्यांचा त्रास वाढलेला आहे, त्याला संरक्षण देण्याची खूप मोठी गरज लागणार आहे. अशा वेळेला एक जास्ती फौज उभी केली जाणार आहे. यासाठी बेसिक सगळ्या भक्तांच्या रक्षणासाठी इतकी फौज निर्माण करण्यासाठी असा असा काही निधी उभा करणं आवश्यक आहे गव्हर्नमेंटच्या दृष्टीनं. ठीक आहे, यातल्या एका सैनिकासाठी मी डोनेट करतो. हा पगार पाहिजे तर सैनिकाला द्या, पण त्याला बंदूक घेऊन आमच्या देवळापाशी उभा ठेवा. दॅट इज देव कार्य, देवाच्या कामासाठी. सेवा वेगळी. आई पोळ्या करत असताना तिच्या पाठीत उसण भरली तर तिच्या पाठीला आयोडेक्स लावणं ही सेवा, आणि तिला काम बाजूला करून पोळ्या करणं हे काम. मी आईचं काम करते म्हणजे अर्थ वेगळा, आणि मी आईची सेवा करते म्हणजे अर्थ वेगळा. सेवा म्हणजे काम नव्हे. आणि कोणाही व्यक्तीला काम करणारा माणूस जास्त आवडतो. मग माझा प्रवास झाल्यानंतर तुम्ही माझे पाय चेपून द्याल ते तर आवडेलच मला, पण त्यापेक्षा माझा पाय दुखू नये म्हणून जर माझ्या हातातल्या बॅगा तुम्ही घेतल्या तर माझं काम केल्यासारखं होईल. थोडंसं तो माणूस जास्त मला आवडेल. तसं हे देवाचं काम, परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम, दुष्टांना शासन लावण्यासाठी असं काही देवकार्य चाललं असेल तर त्यासाठी माझा आर्थिक त्याला पाठिंबा मला देता आला पाहिजे. जशी भक्तासाठी पाणपोई करणं हे देवाचं काम आहे, तसंच तिथे पाणी पिण्याला येणाऱ्या माणसाला जर जीविताला धोका असेल तर तिथे रक्षक नेमणं हे देवाचंच काम आहे. अशा कुठल्याही देवाच्या कामामध्ये आपलं योगदान असणं. ऋषी मुनींनी किती छान विचार केला आहे. दुसरा भाग त्यांनी व्रतवैकल्य आपल्या नेमधर्मामध्ये दानधर हे काय करायचं असेल दानधर्मासाठी ठेवा. तिसरा भाग स्वतःच्या उपभोगासाठी, आणि गंमत म्हणजे चौथा भाग भविष्य निर्वाह निधी पण ठेवला आहे. आणि पाचवा भाग आप्तेष्टांसाठी, की आपल्या आप्तेष्टांमध्ये कोणाला काही आवश्यकता लागली तर. या अशा तऱ्हेनं आपल्या धनाचं विभाजन करून जो कोणी गृहस्थ उत्तम तऱ्हेनं राहतो. मात्र त्यांनी हे सगळं त्याच्या जाग्या असलेल्या 16 तासातल्या 14 तासात उरकायचं आहे. शक्य झालं तर 1.5-2 तास तरी आपल्या साधनेसाठी त्यांनी पुढच्या कालखंडात द्यायचे आहेत. कंपल्शन केलंय धर्मशास्त्राने, 60 झाल्यानंतर वानप्रस्थ घ्यायचं आहे. म्हणूनच त्या समारंभाचंच नाव 60 शांत असं आहे की ज्या योगी आता याच्यानंतर प्रपंचातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष घालणे नाही. इथं धारणा हा शब्द सुरू होतो. आता माझे लक्ष मला भगवंताचे दर्शन, आता मीचा प्रवास जास्त गतीनं मला पुढे वाढवायचा आहे. प्रपंचात एखाद्या वेळेला तो इतकासा जमला नसेल. आता घरामध्ये चहाची पावडर कुठे ठेवतात, साखर कुठं असते, तर तांदळाचा डबा कुठं मारायला गेलेला असतो, ती डाळ. नथिंग इज माय ड्युटी नाव. ही सगळी कार्टी काय बघायचं ते बघतील. माझ्या वेळेला चहा आणून दिलास उत्तम, नाही तर दुसऱ्याला मागून ठेवीन. आता ह्या सगळ्याचं तुम्ही काय करायचं, तुम्ही आणि तुमचा प्रपंच. याच्यामध्ये चुकत असेल प्रगतीच्या दृष्टीनं, संस्कृतीच्या दृष्टीनं, संस्काराच्या दृष्टीनं काही अपलाप होत असेल, सांगीन गोष्टी युक्तीच्या चार. पण आता ह्याच्यामध्ये आपलं मन काही गुंतलेलं नाही. मनातलं प्रस्थ, वानप्रस्थ हा असा शब्द या ठिकाणी वापरला आहे. अर्थात जुन्या काळामध्ये 100 वर्षाचं आयुष्य गॅरंटेड असल्यामुळे हे सगळं चाललंय. पहिली 25 वर्ष विद्यार्थी दशा, पुढची 25 वर्ष, 25च्यापेक्षा 35 त्यांनी मान्य केली खरी, 60 म्हणजे विचार करता, 35 वर्षाची तुमची गृहस्थ दशा, त्याच्यानंतर 10-15 वर्षाची वानप्रस्थ दशा, आणि 75 नंतर साधारणतः 80 नंतर आहे संन्यास. अशा तऱ्हेचा त्यांनी या सगळीकडे संकल्प केला असल्यामुळे लक्षात घ्या, वानप्रस्थामध्ये स्त्रियाही गेल्या तिथे. म्हणजे नवरा बायकोंनीच 60 शांतीनंतर, 60 पर्यंत बहुतेक संमती यासाठी असायची शक्यता आहे, कारण त्यावेळेला नवरा बायकोच्या वयामध्ये साधारण 8-10 वर्षाचं अंतर राहतं जुन्या काळात. त्यामुळे नवरा जरी 85चा असेल तरी बायको 50ची नसणार आहे तेव्हा. 25 वर्षाचा म्हणजे 2 तपाचा कालखंड त्यांना त्यांच्या प्रपंचासाठी द्यायचा असल्या कारणामुळे त्याचं 60 होईपर्यंत ती 50 आली असेल किंवा 50-52 झाली असेल. आता दोघांची ती योग्य वेळ आहे की घरात राहून सुद्धा पण वानप्रस्थ, की ज्या योगे मी जवळजवळ आता तसा घरातल्या कामांसाठी घरात आहे पण अधिकारासाठी आता घरात नाही. नटसम्राट मधलं वाक्य फार छान आहे, आता जेवणाचं ताट फक्त समोरचं त्यांना देऊन टाकायचं, बसायचा पाट मात्र द्यायचा नाही. तो दिला की भिकेलच लावतील कराटी आपल्याला, अलीकडं काही सांगता येत नाही, त्यामुळे इतकं काही वेड्यासारखं वागायचं नाही. बंड्याला न्यायचं का शाळेत नेऊया, आणायचं का शाळेत ना आणूया, कामं काही टाळायची नाहीत मला त्याच्यातली. पण नित्य अलिप्तता हा वानप्रस्थ त्यामध्ये सांगितलाय. आणि संन्यास म्हणजे सर्वच गोष्टीचा संन्यास करून बाजूला पडावं, आसपासच्या कुठल्या तरी दुसऱ्या निवांत तीर्थक्षेत्री पुढचं वास्तव्य करावं, सहसा उत्तर काळामध्ये घरात राहू नये असं धर्मशास्त्र सांगतं. जसं जसं ज्याला ज्याला शक्य असेल तस तसा हा विषय आहे. मात्र वानप्रस्थ आणि संन्यास या दोन प्रकरणात पुढचे आपण पहिल्या दिवशी सांगितलेले प्रायश्चित्त विधी आले आहेत, की जे मला विद्यार्थी असताना जमलं नाही, जे मला गृहस्थ असताना जमलं नाही, त्या त्या गोष्टीसाठी मी या या गोष्टीचं प्रायश्चित्त घेईन. पण प्रायश्चित्त विधीमध्ये सुद्धा प्रामुख्याने काय आहे, तर जपजाप्य आणि उपवास याच्यावर अधिक भर आहे. म्हणजे माझ्या विशिष्ट दैवताचा उत्तम जप आणि प्रत्याहाराने आपल्या मीपणाचा विसर्जन करत करत चाललेला प्रवास हे सुद्धा मोठा प्रायश्चित्त विधी होणार आहे. याचबरोबर मी ज्या समाजात आहे ती सुद्धा विहित कर्तव्य पार पाडत असा जर प्रवास झाला तर ती प्रायश्चित्त ही विधी झाले, आणि त्याच्याबरोबर तीर्थ महात्म्यही झालं. ग्रंथ संपवताना शिवानी एक फार सुंदर सांगितलं आहे, साधकांनी तीर्थक्षेत्री जाऊन तप करावं. पण लक्षात ठेवावं, अशा अनेक साधकांमुळेच क्षेत्राचं तीर्थक्षेत्र होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला उठून समजा मला त्या तीर्थक्षेत्रात जाऊन राहणं शक्य नसेल तर त्यांनी फार वाईट वाटून घेऊ नये. तीर्थक्षेत्राच्या यादीत नसलेलं पण तुझ्या आसपासचं एखादं चांगलं क्षेत्र निवडून जरी तू तिथे तप केलंस तरी शक्यता ही आहे की तू आणि तुझ्यासारख्या अनेक समान आसपासच्या साधकांनी तिथे तपस्या केली तर उद्या तेही तीर्थक्षेत्र होणार आहे. तिथल्या साधकाचं पुण्यक्षेत्राला मिळतं म्हणून ते तीर्थक्षेत्र होऊन बसतं. त्याप्रमाणे जुन्या काळामध्ये गोंदावलं कोणाला माहीत होतं? तुकोबांच्या रामदासांच्या काळापर्यंत या गावाचं नाव काही तीर्थक्षेत्र नव्हतं. पण जेव्हा ब्रह्मचैतन्य तिथे येतील तेव्हा ते तीर्थक्षेत्र होईल. जेव्हा स्वामी समर्थ येतील तेव्हा अक्कलकोट तीर्थक्षेत्र होईल. गजानन महाराज येतील तेव्हा शेगाव तीर्थक्षेत्र होईल. त्या तपस्व्यांनी निवडलेली ती जागा आहे. तिथे क्षेत्रच होतं आणि त्यांनी येऊन तपस्या केली असं नाही झालेलं. ती एक विशिष्ट सिद्धावस्था अशी त्यांची आहे. ते बसतील ते तीर्थक्षेत्र असणार आहे. तेव्हा प्रत्येक वेळेला तीर्थक्षेत्रात नाही जायला जमलं म्हणूनही तपस्व्यांनी न्यूनगंड मानू नये. आपल्या आसपासचं सुखाचं असलेलं कोणतंही एक उत्तम क्षेत्र, ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी सांगितलंय तपस्येबरोबर श्रमदान करणं आवश्यक आहे, ते स्वच्छ ठेवलं पाहिजे, ते सुगंधी ठेवलं पाहिजे, ते उत्तम ठेवलं पाहिजे, आपणच ठेवलं पाहिजे. दुसरे तिथे अस्वच्छता करतात म्हणून मी तिथे तपस्या करणार नाही या शब्दाला काहीच अर्थ नाही. मी स्वच्छता करीन. तिथली माझी तपस्येची वेळ बाकीची वेळ अविरोध करून घेण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असेल त्या त्या विहित कर्म मी करीन. समाजधारणेसाठी आवश्यक काही मला कामं असतील ती मी करीन. मात्र बाकीचा सर्व वेळ मी माझ्या उपासनेमध्ये करीन. अशा तऱ्हेनं जर कार्य केलं तर शिव विष्णू या सर्व आत्मस्वरूपाचं दर्शन, आत्मरूपाचं दर्शन आणि मी तोच असल्याचा साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये सापडत असल्यामुळे सर्व दुःखाचं क्षणात विसर्जन होतं. अशा तऱ्हेची ईश्वर गीता जवळजवळ 44 अध्यायाची सांगितली आहे. पुष्कळशी संक्षेपानं आपण या ठिकाणी ती पाहिली. 9:30 ते 11 आपण बसत होतो. आज थोडा समापनासाठी अर्धा तास जास्त घेतला. काही विषय पूर्ण करणं आवश्यक होतं. 11:30 पर्यंत आपण 11:15 पर्यंत बोललो. तेव्हा पुन्हा योग्य कालखंड पाहून 7 दिवसाचा एक आपण विषय करू. मधला असा विषय आहे की श्राद्ध विधीवरती सुद्धा बरेच आहेत पण त्यालाही मध्यम मार्ग सांगितलेत की इतकं श्राद्ध जर शक्य नसेल 8 प्रकारची श्राद्ध सांगितली आहेत आणि ती प्रत्येकाच्या ऐपतीनुसार कुवतीनुसार अशा तऱ्हेनं बदलणारी श्राद्ध आहेत. श्रद्धेनं केलेला विषय आहे. त्यासाठी योग्य कोणाला मानावं ते नियम फार काटेकोर आहेत की आता इतक्या नियमांनी राहणारं कोणीच कोणाला सापडणार नाही. त्याचं मग ते नाहीच करायचं असं विषय करायला लागेल. ते इतक्याही पायरीपर्यंत न जाता ठीक आहे. तुम्ही आम्ही सततच मध्यम मार्ग शोधत असतो पण किमान जास्तीत जास्त कटाक्षाने या नियमाला पाळणारा कोणीतरी असावा. इतकं आहे. सुतक कसं पाळावं, किती पाळावं, अंत्येष्टी संस्कार कसा करावा, श्राद्ध हे तर मासिक श्राद्ध सांगितले. अनेकांची प्रतिमासिक श्राद्ध आहेत, काही नित्य श्राद्ध आहेत आणि काही वार्षिक श्राद्ध आहेत, काही संवत्सरिक श्राद्ध. अशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप विस्ताराने सांगितल्या की पितरांसाठी श्रद्धेनं काहीतरी आपल्या हातून व्हायला हवं. सर्व मात्र आणखीनही यात काही तपशील आहेत. आपल्याला आपली प्रगती साधायची असेल तर तपशील बघताना फार त्यात अडकू नका. त्याच्यावर तुम्ही विचार करत बसलात की काय होणार, त्याच्यातच आपण गुरफटणार, आपण पुढे जायचं बंद होईल. कारण यामध्ये आता मगाशी आपण जो अध्याय वाचला त्यात ब्रह्मचर्याश्रमाचा विचार करताना गुरुच्या सवर्ण असलेल्या पत्नीला असा असा सन्मान द्यावा, आणि इतर वर्णांच्या पत्नींना असा असा सन्मान द्यावा असा एक तपशील आहे. आता या तपशिलावर डोकं जर आपण खात बसलो, याचा अर्थ त्या वर्णाच्या नसलेल्या आणखीन दोन तीन बायका गुरुला आहेत. नाही तर हा नियम लिहायलाच कशाला पाहिजे आहे. ब्राह्मण जर कोणी तपस्वी गुरु आहे तर त्याला ब्राह्मणाची एक मुलगी त्यांनी लग्न केलेली आहे ती सवर्ण, पण त्याच्याबरोबर ब्राह्मण नसलेली एखाद्या क्षत्रियाच्या मुलीशी, वैश्याच्या मुलीशी किंवा शूद्राच्या मुलीशी पण त्या ब्राह्मण गुरुचा लग्न झालेला आहे, तरच या असवर्ण असलेल्या पत्नी असतील ना गुरुग्रहात. म्हणून तर नियम आला पुराणात की मग त्यांना सन्मान कसा द्यावा. सन्मान तर द्यायलाच पाहिजे, पण त्या दोघांच्या सन्मानात किंचित भेद आहे. आता त्यावेळेला आता चार चार लग्न करणारे सद्गुरू मानायचे का? हे कुठल्या काळात रचलंय पुराण? त्या कालखंडात जे जे आहे ते सगळंच्या सगळं जर आज मान्य नाही तर मग ह्याही बाकी सगळ्या गोष्टी कशाला आपण विचारात घेतोय? यातलं जे आपल्या प्रगतीसाठी तात्पर्याचं आहे तितक्याच त्याच्यामध्ये विचार करणं इतकंच आपलं आवश्यक असतं. काही वेळेला तपशिलात गेलं की हा गोंधळ होतो, माणूस त्याच्यामध्ये जितका विचित्र गुरफटतो. तर पुराणामध्ये प्रचंड ते आहे, कारण मुळामध्ये परशुरामांच्या मागच्या दोन पिढ्या जर बघितल्या तर परशुरामांचे आजोबा त्यांचं नाव रुचिक नावाचे ऋषी आहे, ते स्वतः ऋषी आहेत पण त्यांचं लग्न झालंय सत्यवती नावाच्या क्षत्रिय कन्येशी, ते राजाची मुलगी आहे, ते इंटरकास्टच मॅरेज आहे त्याच्यातलं. या दोघांचा मुलगा जो जमदग्नी आहे त्या जमदग्नीनं परत लग्न केले रेणुकेशी, ते इंटरकास्ट मॅरेज आहे परत. आता पूर्वीच्या काळामध्ये सगळ्याच कास्टचे संस्कार तितकेच चांगले होते असं धरून चालू आपण, पण तरी सुद्धा ती राजाची कन्या आहे म्हणून तशी ऋषीच्या दृष्टीनं सुद्धा नाही. हे तर फार जवळची कास्ट सांगितली मी. वसिष्ठ जे रामांचे कुलगुरू आहेत त्यांची पत्नी अरुंधती ही मातंग कन्या मांगाची मुलगी सांगितली आहे. एखादी मांगाची मुलगी ती सुद्धा शिकून विद्वान होऊन एखाद्या विद्वान ऋषी बरोबर संसार करताना पुराणांमध्ये दिसते तुम्हाला. बर अशा वेळेला दशरथ सुद्धा मला असं कधी सांगत नाही की माझ्याकडे पुत्रकामेष्टी यज्ञ आहे, त्यावेळेला तुम्ही फक्त या ही बायको आणू नका, कुठली आणलीत मेली तुम्ही काही कल्पना नाही. तर कुठल्याही जातीच्या मुलींना यज्ञामध्ये वगैरे आमच्या प्रवेश आम्ही देऊ शकत नाही वगैरे. तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी बायको करायची असेल तर ठीक आहे, पण आमच्या हळदी कुंकवाला ती नको. पुत्रकामेष्ठी यज्ञामध्ये गुरु म्हणून वसिष्ठाबरोबर अरुंधतीची पाद्यपूजा दशरथाने केल्याचा उल्लेख आहे. पण म्हणजे मांगाला हात लावल्यामुळे यज्ञ बिघडतोय असंही रामायणात दिसत नाही. मात्र काही स्मृती ग्रंथांमध्ये शूद्र या शब्दासाठी बरेच विधिनिषेध आलेत की त्यांना स्पर्श करू नये, त्यांना घेऊ नये, त्यांच्या समोर वेदाध्ययन करू नये, त्यांना हे हे अधिकार देऊ नयेत वगैरे वगैरे वगैरे वगैरे. सगळ्या तपशिलामध्ये अडकायला नको, ज्यामुळे खरं आज एका विशिष्ट वर्गाचा पुराणांवर मोठा राग आला आहे की सर्वम खलविदम ब्रह्म म्हणणाऱ्या ऋषींनी तिघांना अधिकार आहे एकाला नाही असं का म्हणावं? मग शूद्रामध्ये असलेला आत्मा हा ब्रह्म नाही का? म्हणजे शेवटी कोणाच्या तरी पोटी जन्माला आल्यामुळे याचा देह अपवित्र असंच मानायचा असेल मग आत्मस्वरूप बघण्याची ताकद असणं म्हणजे काय? देह न बघता आत्मस्वरूप बघावं हे उपदेश जे करतात तेच त्या देहामध्ये आला म्हणून त्याला हे करू नये असं म्हणतात. मुंजीचा अधिकार सगळ्यांना आहे म्हणून म्हणून टाका सगळ्या सगळ्यांनी शिकावं, सगळ्यांनी मुंज करावी, सगळ्यांनी मोठं व्हावं, तिघांनीच करावी आणि चौथ्या भावानी करू नये. चौथ्या भावाचा राग होणं थोडंसं स्वाभाविक आहे. पुराणकारांनी थोडं वेगळं त्याच्यामध्ये प्रतिपादन असं केलंय की उलट ज्यांच्या तिघांच्या मुंजी झाले त्यांच्यावर जबाबदाऱ्या जास्त आहेत. त्या जबाबदारीतनं तो धाकटा असल्यामुळे तुला मोकळं केल्याचा आनंद नाही का? पण सगळ्या धाकट्यांची अशी समजूत नाही पटणार की जबाबदारीतनं तो मोकळा होतो तसाच तो अधिकारात नाही बाजूला होतोय. पण तरी सुद्धा सामान्य समाज स्थितीचं काही वेळेला चित्रण पुराणामध्ये असतं की असा असा आत्ता समाज चालू आहे. तरीही आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा शूद्र प्रकृतीचा मनुष्य बैलगाडीतनं ओझं उचलतोय, तरी सुद्धा मार्गात जाताना ब्राह्मण तपस्व्यांनी स्वतःचा मार्ग बदलून त्याला आधी रस्ता द्यावा आणि मगच आपण चालावं. इथपर्यंत सुद्धा सामान्य जीवनामधले सर्व सन्मान सर्वांचे शाबूत राखलेले आहेत. तेव्हा काही ठिकाणी शूद्रांबद्दल वेगळ्या भावना व्यक्त होतात, काही ठिकाणी स्त्री वर्गाबद्दलही पुराणामध्ये विपरीत भावना व्यक्त होतात, काही वेळेला वर्णव्यवस्थेबद्दलही

0: दा कुर्म पुराणातल्या या कुर्म रूपातल्या भगवंताला वंदन करून आपण या ठिकाणी विराम करू. भगवान महाविष्णु महाराज की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोधाचा दशक 3 समास 10वा पाहतो आहोत. वैराग्य निरूपण नाम समास, त्यातल्या काही ओळी आपल्या झालेल्या आहेत. पाहिली घडी नवे आपुली, वयसा तरी निघून गेली गेली, एक एक एक एक क्षण गेला चालला, पुढचा घडी आपली ऐकणे सांगता येत नाही. वयही निघून चाललंय, देह पडताच ठेवली आहे नीचे होनी. काही मिळवलं नाही, जे काय 5-25 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष आयुष्याची गेली, त्यात जे काही कमवायला पाहिजे होतं, पैसे नव्हे, ऐहिक गोष्टी नव्हे, साधनेच्या अंगाने जे काही कमवायला हवं होतं ते काहीही कमवलं नाही. आणि मग लक्षात येतं देह पडल्यानंतर काय आहे, काहीच नाही, पुन्हा आले नीच योनीला. कारण पुन्हा मनुष्य जन्म यावा एवढं देखील काही केलं नाही या जन्मात, पुण्यकर्म देखील झालं नाही, कशाने ऊर्ध्वगती मिळणार. आता ऊर्ध्वगती नाही, रजोगुण आहे असं म्हटलंय, असेल तर मध्यम गती. आणि काहीच केलं नाही चांगलं कर्म, वेडेवाकडी कर्म हातून घडली, नीचयोनीला पुन्हा आले. आणि मग ती नीचयोनी कोणती? श्वान सुकरा अधिक नीचे आती. कुत्र आहे, डुकर आहे, गाढव आहे, काही सांगता येत नाही कुठली योनी येईल ते. भोगणे घडे विपत्ती, कोणती योनी येते, नाना प्रकारची संकट येतात, मग तेथे काही उत्तम गती पावी देत नाही. पुन्हा एकदा नीचयोनीत आल्यानंतर पुन्हा उत्तम गती केव्हा मिळेल आणि पुन्हा मनुष्य जन्म केव्हा येईल काही सांगता येत नाही. मागा गर्भवासी आटाटी भोगिता झाला सिरे हिमपुटी, तेथून या थोरा कष्टी सुटला असे दैवय. आतापर्यंत अनेक गर्भवास पत्करावे लागले, त्याच्यात नाना प्रकारचं दुःख भोगता भोगता भोगता तुला वाईट वाटलं आणि मोठ्या कष्टाने तू तो योनीतून सुटलास आणि नरजन्माला आलास. दुःख भोगिले आपुल्या जीवे तेथे कैची होती सर्वे. जेव्हा आपल्याला दुःख होतं, देहाला काही यातना होत असतात, तेव्हा बाकीची मंडळी काय करू शकतात आपल्यासाठी? त्या जीवालाच ते सोसावं लागतं, त्यालाच ते भोगावं लागतं ना. तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा, तेव्हा लक्षात असं घे, सगळी माझी माझी म्हणतोयस, पण पुढं देखील तुझ्यावर तुझं कुणी येणार नाही आहे. अगदी किती प्रेमाचं मनुष्य जरी असलं तरी काही नाही, आणि ती गेलास की एकटाच एकटाच जाणार असे लक्षात ठेव. कैची माता, कैंचा पिता, कैंची बहीण, कैंचा भ्राता, कोण आई कोण बाप, बहीण कोण भाऊ कोण, कैंची सुहृदे कैंची वनिता, पुत्र कळत्राधिक. कुठली सुहृद? माझा मित्र आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, अरे कोण कोणाचा आहे या जगामध्ये हे तू जाण मावेची. अरे सगळी ही तात्पुरती आलेली आहेत, ही खरी नाही, मायेमध्ये तुला वाटतंय ती माझी आहेत म्हणून. आवघी सोयरी सुखाची, तुझ्याजवळ पैसा अडका असला, तू काय त्यांच्यासाठी करत असला, सगळे तुझ्या भोवती गोळा होती. म्हणून अनेक कहाण्या आपल्याकडे होऊन गेलेल्या आहेत की बहीण गरीब तर तिला जेवायला बोलवलेलं नाही, तिच्याकडे पैसे आल्यानंतर तिला जेवायला बोलवलं. सख्खी बहीण भावंड असली तरी, अगदी बाप आणि मुलगा, आई आणि मुलगा असले तरी, बहिणी बहिणी असले, मित्र असले तरी, तुमच्याजवळ काही आहे असं म्हटलं सगळी गोळा होतात. लग्न कार्य असलं की जेवायला सगळी मंडळी हजर असतात, पण पुन्हा तेव्हा तुम्हाला जेव्हा काही एखादी अडचण येते, संकट येतं, तेव्हा ती जेवायला येणाऱ्या मंडळींपैकी किती तुमच्या मदतीला येतात असं जर विचारलं तर बहुधा कोणी नाही, प्रत्येकजण काही ना काही अडचण सांगत असतो. त्यामुळे अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हती. तुझ्या सुखामध्ये दुःखामध्ये सुखात वाटेकर एक व्हायला येतील, पण दुःखामध्ये कुणी तुझ्या मदतीला येईल असं धरू नको. आणि एखाद्याला वाटलं समजा पुष्कळ, तरी देह दुःख जे आहे ते ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. अगदी जवळची मंडळी देखील लोक दुखताय, पोट दुखताय, आणखी काय होतंय काढू शकत नाही, त्यालाच ते भोगावं लागतं. कैसा प्रपंच कैसे कुळ, कासया होतो शिव्या कुळ. त्या प्रपंचासाठी तो कुळाभिमान धरून जीव ह्याची तगमग तगमग चालली आहे. अरे कशासाठी व्याकुळ होतोस? धन कण लक्ष्मी सकळ जाई जेणे, जे जे काही आहे म्हणतोस ना सगळं जाणार आहे, नाही तर सगळं असणार आहे तूच जाणार आहेस. सगळं आयुष्यभर कष्ट करून मोठा बंगला बांधला, पुढे काय झालं? काय नाही, महाराजच गेले इथून. घर बांधलं खरं, पण त्याच्यात राहायला त्यांना अवधीच मिळालं नाही, अशी परिस्थिती झाली. मग कशाच्या आशेवर सगळं हे केलं असं जर विचारलं तर काही नाही, नैराश्य. वास्तविक
आशा ही जी आहे त्याच्यापासून दुःखच निर्माण होतो. नसत्या गोष्टी आपण धरून राहतो आणि दुःखाला कारण आपणच बनतो. त्याच्याऐवजी आपणच जर योग्य वयात सावध झालो तर लक्षात घ्यावं राजवाड्यात राहिलं काय आणि झोपडीत राहिलं काय, शेवटी दोन्हीतून आडवंच नेणार आहेत आपल्याला. अशी जर स्थिती आहे तर मग त्याचं एवढं सुखदुःख मानण्याचं काय कारण आहे? ठीक आहे, जी जशी परिस्थिती आली असेल, आपण सर्व तऱ्हेनं योग्य त्या तऱ्हेनं प्रयत्न केल्यानंतर ज्या परिस्थितीत आपल्याला राहावं लागत असेल ती अतिशय आनंदाची स्थिती आहे. ठेविले आनंद आहे तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, ह्याचाही अर्थ सर्व प्रयत्न केल्यानंतर जी जशी आई परिस्थिती असेल त्याच्यामध्ये समाधानात राहून परमार्थाचा मार्ग चोखाळायचा हे लक्षात घेतलं पाहिजे. कैसे घर कैसा संसार, कासया करीशी जोजार, कशासाठी तुझी तडफड तडफड चालली आहे, जन्मभरी वाहून भार, शेखी सांडून जासी. किती ओव्या समर्थाने त्याच्यावर लिहाव्या, वास्तविक एक सांगितल्याबरोबर कळायला पाहिजे आपल्याला चटकन की खरंच की हे काहीच खरं नाही आपण ज्याच्या मागं लागलोय ते. त्यामुळे जन्मभर तू कष्ट करतोस आणि शेखी शेवटी हे सगळं सांडून निघून जातोस. पत्नीवर खूप प्रेम होतं असू दे, पण आता ते सोडून तुला जायचं आहे किंवा ती तुला सोडून जाणार आहे, लक्षात ठेव. त्याच्यामध्ये कैसे तारुण्य, तारुण्याची एक मस्ती असते अंगामध्ये, मियाव करे मित्याव कर उड्या मारत असतो. ते तारुण्य काय जसा कायम राहणार आहे, जाणार आहे ते. कैसे तारुण्य, कैसे वैभव, कैसे सोहळे हावभाव, हे सकळे ही जाण माव माईक माया. हे सगळं ज्याचा तू अभिमान बाळगतोस ना, माझं माझं म्हणतोस ना, ही सगळी माया आहे. स्वप्नात जसं त्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या जाग झाल्यानंतर लक्षात येतं की सगळं स्वप्नातलं आहे, काहीही खरं नाही. तसं ह्या ऐहिक जगामध्ये जे जे काही आपण पाहत असतो, जे जे काही करण्यासाठी नाना प्रकारच्या खटपटी करत असतो, त्या सगळ्या पारमार्थिक सत्तेत गेल्यानंतर लक्षात येतं की सगळं क्षणिक आहे, सगळं असत आहे, क्षणभंगूर आहे, हे सगळं बदलणार आहे. तर ह्याच्या पाठीमागं लागण्यात अर्थ नाही. सहज आपली नित्यकर्म करता करता जी परमेश्वराने दिलेलं आहे ते कर्म आपण करता करता सहज जे मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला आनंदाने राहायचं आहे आणि भगवंताची सेवा करायची आहे. आणि आपल्याला स्वतःच आपलं जे रूप आहे, मूळ स्वरूप ज्या स्वरूपातून आपण आलेलो आहोत त्या स्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यायचा आणि त्यासाठी नरजन्म हे लक्षात आलं पाहिजे. ते म्हणतात ये चक्षणी मरवणी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी. रघुनाथाला जर अंतरलं तर जीवनाचा काय उपयोग आहे? ज्या रघुनाथाशी मिळून जायचंय, ज्याच्या चरणाशी जाऊन मिळायचं आहे, ते मिळण्यासाठी जन्मभर प्रयत्न न करता समर्थ म्हणतात या क्षणाला समजा तू मेलास, देह पडला, मग रघुनाथ बाजूलाच राहिला, त्याला जो मिळवायचा होता ते झालंच नाही, कार्य हातून घडलंच नाही. माझे माझे म्हणतोसी म्हणून या दोन दिशाच आहेत. जोपर्यंत संसाराकडे तोंड करून आणि भगवंताकडे पाठ करून मनुष्य चाललेला आहे तोपर्यंत हे सुख दुःखाच्या गटंगळे अखंड आहेत आणि स्वरूपापासून तो लांब लांब लांब चाललेला आहे. आणि ज्या वेळेला संसारात आहे पण संसाराकडे पाठ फिरली आहे, त्याचा अर्थ संसार गौणत्वाने घेतलेला आहे, भगवंताकडे तोंड केलेलं आहे आणि प्रत्येक कर्म त्याच्या दिशेनं चाललेलं आहे, असं जर असेल तर संसारात राहून संसारही होईल, अलिप्तताही साधेल आणि आनंदाच्या मार्गावर प्रत्येक पाऊल आनंदाच्या मार्गावर येईल. आणि जाता जाता शेवटी ठिकाण कुठं पोहोचायचंय असं जर विचाराल तर आनंदाचंच ठिकाण आहे. आनंद वनभुवन असं जिथं म्हटलेलं आहे तो स्वरूपाचा आनंद प्राप्त होणार आहे. तर त्या दिशेनं जायचं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐशी माये बापे किती. अरे किती जन्म झाले तुझे. जसं भगवद्गीतेत अर्जुनाने विचारलं भगवंतांना की तुम्ही मागे हा योग सांगितलात असं मला म्हणता आणि तुम्ही तर आत्ता सांप्रतच आहात, तर हे योग कधी सांगितला, हे काय सांगता? तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणाले अरे बहुनी मे व्यतीतानी, अरे अनेक जन्म तुझे माझे झाले, मला ते सगळे आठवत आहेत, तुला आठवत नाहीये. याचा अर्थ प्रत्येक जीवाचे अनेक जन्म झालेत आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये अनेक मायबाप झाली, मुलं झाली, किती झाली कुणाष्टो. असं असताना ह्या जन्मात आई वडील मुलं माणसं त्याला तू धरून राहिलास, मागच्या जन्माचं काय, त्याच्या मागच्या जन्माचं काय, तू कुणाला धरून राहणार आहेस?
आणि ज्याला धरून राहतो आहे त्यांनी तुला काय मिळणार आहे? भोगीला पुनरावृत्ती किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष. आता पण लक्षानुलक्ष तुला कन्या पुत्र झालेले असतील, तर जितक्या लहान लहान योनी आहेत त्याच्यामध्ये अनेक पुत्र कन्या होत असतात. तर हे सगळं तू विचार कर. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली. ह्या जन्मामध्ये कर्मयोगाने आई वडील आजी आजोबा नातवंड पंतवंड मुलं काय जे आहे ती कर्मयोगाने मिळालेली आहेत, आणि एके स्थळी जन्मास आली म्हणून ती आपली म्हणतोस. ते तू आपुली मानिली, पण त्याला समर्थ म्हणतात कैंशी रे पडत मूर्खा. नुसता मूर्ख म्हणत नाही, पडत मूर्खा म्हणजे एरवी तू एवढा शाणा म्हणतोस, एवढं शिक्षण घेतलं म्हणतोस, आणखीन काय काय गोष्टी करतोयस. असं असतानाही साधी गोष्ट तुला कळू नये का की सगळी जी मंडळी आली आहेत योगा योगाने एका ठिकाणी आली आहेत, कोणी कोणाचं देव घेऊ शकत नाहीये. हे समजून घे. तुझे तुझं नव्हे शरीर, ते इतराचा कोण विचार. अरे तुझं शरीर देखील तुझं नाहीये. तुझ्या हातातला आहे का? केव्हा हात जाईल, केव्हा पाय जाईल, केव्हा डोळा जाईल, केव्हा कान ऐकता ऐकता ऐकायचं बंद होईल, आणि केव्हा तूच पडशील, काय सांगता येईल का तुला? तर देहाची जिथं खात्री नाही तेथे इतरांचा विचार करण्याचं काय आहे? तेव्हा आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. तर तुला जर काही करायचं असेल तर भावाने एका भगवंतालाच तू धरून राहा, त्यातच तुझं कल्याण आहे. हरि ओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृध कस्य सिद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा. आपण आधी आद्य शंकराचार्य यांचे अनेक एपिसोड केले.
4: हो.
3: त्यामध्ये माया हा शब्द सतत येत होता.
4: हो हो.
3: तर माया याचा नेमका अर्थ काय?
4: शंकराचार्यांच्या माया पंचकम मध्ये त्याचं संपूर्ण वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की माया ही तुम्ही एक्सप्लेनच करू शकत नाही, त्याच्याबद्दल सांगितलं तरी शेवटी माया काय हे आपल्याला कळू शकत नाही. तरी मायेची व्याख्या अशी आहे की जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे अशी दृढ श्रद्धा किंवा विश्वास मनामध्ये निर्माण करते ती शक्ती म्हणजे माया. मायेचे अनेक रूप आहेत. प्रकृती म्हणजे माया आहे आणि प्रकृती आणि पुरुष अशी जोडी आहे ती, जशी शिव आणि पार्वती
3: ही
4: जोडी आहे. तर मूळ शक्ती जी आहे तिला आपण आदिशक्ती म्हटलं आणि ती आदिशक्ती म्हणजेच पार्वती. पार्वती आहे म्हणजे शिव आहे आणि शिवशक्ती अशाच जोडीच्या माध्यमातून हे संपूर्ण जगत किंवा ही सगळी माया आहे त्याची निर्मिती होत असते. तर माया म्हणजे आपण म्हणतो की भौतिक जगत अस्तित्वात आहे आणि खरं आहे अशी जी मनाची आपल्या धारणा निर्माण होते ती धारणा निर्माण करणारी शक्ती म्हणजे माया.
3: म्हणजे पार्वती असेल तर शिव पार्वती अशी ती जोडी आहे.
4: हो, हो.
3: आणि शिवाचं महत्व नाथ संप्रदायामध्ये तर खूपच आहे.
4: हो.
3: तर त्यांच्या कथेबद्दल काही सांगाल का?
4: हो, नक्की सांगतो. नाथ संप्रदायाचं मूळ पुरुष म्हणजे शिव.
3: हा हा हा.
4: तर शिवाची आराधना, शिवाची साधना, शिवाची पूजा म्हणजेच नाथ संप्रदाय असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या सगळ्यांनाही कथा थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती असेल. शिवाला पार्वतीने एकदा विश्वाचं रहस्य काय आहे ते विचारलं. तर कोणालाही ऐकू येऊ नये किंवा कळू नये म्हणून शिवानी पार्वतीला एकांत असलेल्या ठिकाणी नेलं, नदीच्या काठी, आणि विश्वाचं सगळं रहस्य त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते ऐकता ऐकता पार्वतीला झोप लागली. तर त्या पाण्यामध्ये नदीच्या एका माशाच्या गर्भामध्ये पोटामध्ये एक बालक होता आणि तो हे सगळं विश्वाचं रहस्य ऐकत होता. अत्यंत तेजस्वी असा तो बालक होता आणि तो सगळं ऐकत होता. आणि त्याला लक्षात आलं की आता पार्वती माता जर झोपलेली आहे हे शिवाला कळलं तर उरलेलं रहस्य जे राहिलेलं आहे, संपत आलेलं आहे, ते तो सांगणं बंद करेल. म्हणून शिवाच्या प्रत्येक वाक्याला जसं पार्वती माता हुंकार भरत होती, होकार भरत होती, ते सगळं तो बालक त्या मत्स्येच्या पोटातनं देत होता. संपूर्ण रहस्य सांगून झालं आणि शिवाला लक्षात आलं की पार्वती झोपलेली आहे. मग त्याला कळलं की तो बालक जो आहे माशाच्या पोटामधला तो हे सगळं करतो आहे. म्हणून शिवानी त्याला शाप दिला की विश्वाचं रहस्य जेव्हा तुला गरज पडेल त्यावेळेला तू विसरून जाशील पुढे. पण त्याचं ते ऐकणं, ते समजून घेणं आणि तो बालक किती तेजस्वी आहे हे शिवाला लक्षात आल्यामुळे त्यांनी त्याला हाही वर दिला की मी स्वतः अवतार घेऊन तुला येऊन मदत करेन पृथ्वीवरती. आणि ते दोघं जण अंतर्धान पावले. पुढे ती फार इंटरेस्टिंग कथा आहे की शिव पार्वतीच्या कथांमध्ये असे अनेक जे टर्न्स येतात. तसं एकदा पार्वतीला थोडासा अहंकार झाला आणि ती शिवाला म्हणाली की हे नाथ, तुम्ही जिथे जिथे आहात तिथे तिथे मी आहेच, माझ्याशिवाय तुमचं अस्तित्व नाहीये. माझ्याशिवाय तुमची सत्ता राहू शकत नाही, कारण तुम्ही जर विष्णू असाल तर मी लक्ष्मीच्या रूपात आहे, तुम्ही जर महेश्वर असाल तर मी महेश्वरी आहे, तुम्ही जर काल रूपामध्ये असाल तर मी काली रूपामध्ये आहे. तुम्ही भैरव असाल तर मी भैरवी रूपात आहे, तुम्ही ब्रह्मा असाल तर मी सावित्री आहे, तुम्ही इंद्र असाल तर मी इंद्राणी आहे, तुम्ही पुरुष असाल तर मी प्रकृती आहे, तुम्ही ब्रह्म असाल तर मी माया आहे. म्हणजे माझ्याशिवाय तुमचं अस्तित्व नाहीच आहे, मी नसेन तर तुम्ही हा सगळा कारभार आणि हा विश्वाचा पसारा आहे तो चालवू शकत नाही. त्याच्यावर भगवान शिव जे होते ते हसले आणि म्हणाले की हे पार्वती, जिथे जिथे तू आहेस तिथे मी अवश्य आहेच, पण जिथे जिथे मी आहे तिथे तू असायलाच पाहिजे असं कसं म्हणतेस? त्याच्यावर पार्वती म्हटली, पण असं कसं, तुम्ही मला उदाहरण म्हणून समजून सांगा. तर ते म्हणले, बघ, जिथे जिथे घट आहे म्हणजे घडा आहे तिथे माती नक्कीच आहे, कारण घडा मातीचाच बनतो. पण जिथे माती आहे तिथे घडा असायलाच पाहिजे याची काय आवश्यकता नाही. पार्वतीला ते तत्वज्ञान जे होतं ते समजलं, पण ते पूर्णत्वानी समजायला पाहिजे म्हणून शिवानी आपल्या आत्मबलाने स्वतःचे दोन भाग केले.
3: बर,
4: एक रूप जे आहे ते महादेव या रूपामध्ये राहिलं आणि एक जे रूप होतं ते म्हणजे गोरक्षनाथांचं रूप. एकदा पार्वतीला ते एका पर्वतावरती घेऊन फिरायला गेले आणि लांबून अतिशय जगमगत असलेला सूर्याचा सोनेरी प्रकाश पार्वती मातेला दिसला आणि ती शिवाला म्हणाली की हा कुठला सोनेरी प्रकाश एवढा प्रचंड प्रमाणात चमकताना दिसतो आहे. तर शिव पार्वतीला घेऊन त्या प्रकाशाच्या जवळ गेले आणि म्हणाले की तूच बघ. तर तिथे एक अत्यंत तेजस्वी असा योगी साधनेमध्ये रममाण असलेला त्यांना दिसला. तर पार्वतीने ते तेज बघितलं आणि तिने त्यांना नमस्कार केला, त्यांची पूजा केली तिथे आणि त्यांना विचारलं की हे कोण आहेत. शिवानी सांगितलं की हा माझ्याच दोन भागातला एक भाग आहे, अवतार म्हणून मीच निर्माण केलेला आहे आणि जगामध्ये अध्यात्म आणि आत्मज्ञान वेगवेगळ्या क्रिया योग यांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचवून त्याला आपल्या उत्थानापर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणून हा अवतार घेतलेला आहे. हा चारही युगामध्ये कायम असणार आहे आणि जगाला तो दिशादर्शक म्हणून काम करणार आहे.
3: अरे वा.
4: पार्वतीनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी गोरक्षनाथांच्या आजूबाजूला सगळ्या मायाची निर्मिती केली, वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे सुंदर फुलं, झाड आणि मोहून टाकणाऱ्या गोष्टी निर्माण करून ठेवल्या. पण कुठल्याही गोष्टींमुळे तो योगी ढळला नाही, चढला नाही. आणि तेव्हा पार्वतीला लक्षात आलं की खरंच आहे की शिव आहे म्हणून मायेचं अस्तित्व आहे, माया असली तरी शिवाला त्यांनी काही फरक पडत नाही. तर ही कथा अतिशय प्रचलित आहे.
3: वा, फारच छान कथा होती.
4: हो.
3: दादा, तुम्हाला जशी नाथांनी अनेक गाणी दिली
4: हो.
3: तसे खूप चांगले विचार तुमच्या मनात उमटतात. तुम्ही ते वन लायनर म्हणून लिहून पण ठेवलेले
4: हो.
3: तर ते पण किती सुंदर आहेत.
4: खरं आहे.
3: तर त्यातला आम्हाला एखादा म्हणजे स्पष्टीकरणासकट सांगा.
4: अनेक वेळेला असं होतं की कुठेतरी बसलेलो असतो किंवा काहीतरी काम करत असतो, चक्क व्यायाम करताना चालताना अचानक आतमध्ये एखादी आकाशवाणी व्हावी तसा तो विचार आतमध्ये येतो, प्रकाशित होतो. इतक्या कमी शब्दामध्ये इतकं गहन तत्वज्ञान ते फक्त नाथच देऊ शकतात. अनेक वन लायनर्स आहेत म्हणजे डोंट ऍब्सॉर्ब जस्ट ऑब्झर्व, किंवा डोंट ट्राय टू प्रूव्ह युअर सेल्फ ट्राय टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ, अशा खूप प्रॅक्टिकली वापरण्याच्या गोष्टी आहेत त्या वन लायनर मध्ये येतात.
3: पण मग ते तुम्हाला कोणत्याही भाषेत येतात का, हिंदी किंवा इंग्लिश वगैरे?
4: हिंदी मध्ये मॅक्सिमम येत असतात, कधी इंग्लिश मध्ये पण येतात.
3: बर,
4: तर अनेक ज्या वन लायनर्स आहेत त्यातली एक वन लायनर मी तुम्हाला आता सांगतो. किती सुंदर आहे, प्रॅक्टिकली समजून घेण्यासारखी. सतत मनामध्ये ठेवली आपण त्याची जागृती आपलं उत्थान होण्यासाठी तर आपल्याला त्याचा फायदा आहेच, पण भौतिक जगामध्ये जगण्यासाठी सुद्धा ते आपल्याला सुसह्य करत असत. तर नाथांनी सांगितलेली वन लायनर अशी आहे, जीवन की विडंबना ये है कि जिसके पीछे हम भागते रहते हैं वो हमसे दूर भागता रहता है और हम जिससे दूर भागते रहते हैं वो हमारे पीछे भागता रहता है. म्हणजे आपण ज्याच्या मागे पळत असतो ते आपल्यापासून दूर पळत असतं आणि ज्याच्यापासून आपल्याला दूर पळायचं असतं ते आपल्या मागे पळत असतं. ही संकल्पना सुख आणि दुःख यांच्याशी जोडलेली आहे.
3: बरं.
4: तर आपण सुखाच्या मागे पळत असतो आणि सुख आपल्यापासून कायम दोन हात अंतरावरती दिसत असतं, आपल्याला अगदी हाताशी येईल आणि ते आपण पकडून ठेव असं म्हणेपर्यंत ते आपल्यापासून दूर पळत असतं. आणि म्हणून माणूस कायम सुखाच्या पाठीमागे पळत असतो आणि ते त्याच्या अंतिम क्षणापर्यंत दोन हात दूरच असतं. ते आणि ते कधी हाताला लागत नाही. हाताला लागलं असं वाटेपर्यंत ते हातातनं
5: निसटून जात.
4: आणि दुःख आपल्याला नको म्हणून दुःखापासून आपण दूर पळत असतो. तर दुःख सतत आपला पाठलाग करत असतं आणि आपण त्याच्यापासून घाबरून लांब पळत असतो. तर तेही आपल्यापासून फक्त दोन हात लांब असतं पाठीमागे आणि सुख दोन हात पुढे असतं. तर हा जो पळापळीचा भाग आहे त्याच्यातून शांतपणे थांबणे आणि जे घडणार आहे जे होणार आहे आयुष्यामध्ये ते ऍक्सेप्ट करणे ही संकल्पना आध्यात्मिक आहे. याच्यामध्ये कृपा आपल्याला आपण जे साधना करत असू आपले गुरु असतील नाथांना आपण समर्पित असू तर ते जे काही करतील चांगलं होत असेल तर ती त्यांची कृपा आणि जर वाईट काही घडत असेल तर ती त्यांची इच्छा. हा आध्यात्मिक भाग जर डोक्यात सतत ठेवला तर आपण टेन्शन मुक्त हो.
5: मला असं वाटतं की जगण्यामध्ये जो स्ट्रेस आजकाल येतो तो सुखाच्या मागे पळण्यात आणि दुःखाला भिऊन पुढे पळण्यात असा असावा नाही का.
4: तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला ही शिकवण मिळते. आध्यात्मिक असण्यासाठी तुम्हाला
5: केशरी कपडे घालून
4: किंवा संन्यास घेऊन जंगलामध्ये जायची सगळ्यांना सोडून सगळं सोडून जायची गरज नाही. वैराग्य किंवा संन्यास्त ही वृत्ती असते. ती वृत्ती येण्यासाठी आतमध्ये ज्ञान आपल्या मनामध्ये जागृत व्हायला पाहिजे. ते ज्ञान इतक्या सोप्या पद्धतीने की सुखाच्या मागे पळू नका आणि दुःखापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करू नका आणि जे आहे ते ऍक्सेप्ट करा आणि कृपा आणि इच्छा या दोन गोष्टी आहेत हे डोक्यात ठेवून समर्पित भावनेने संपूर्ण जीवन आनंदाने जगा.
5: वा वा फारच छान आहे. आणि किती सोप्या पद्धतीने म्हणजे कोणालाही समजेल अशा भाषेत नाथांनी सांगितलेलं.
4: हो, हो.
5: वा वा श्रोते हो तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. तर श्रोते हो मला वाटतं आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्षण निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
6: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर चित्रा आपटे.

श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर चित्रा आपटे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्री स्वामी समर्थ। सोलापूरला राहणारे वेदसंपन्न श्री परशुराम भट गोरे ह्या नावाचे एक सद्गृहस्थ चळंब्याला काही कामानिमित्त आले होते। त्यांनी रामदासी बुवांच्या मठात स्वामींना विश्रांती घेताना पाहिलं। स्वामींची महती त्यांच्या कानावर गेली होती। साक्षात्कारी स्वामींचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असं गोरेशास्त्रींनी ठरवलं, म्हणून ते मठात काही वेळ रेंगाळले। परंतु रामदासी बुवांनी जेव्हा गोरेशास्त्रींना सांगितलं की मठ आता बंद करतो आहे, तुम्ही संध्याकाळी या, तेव्हा गोरेशास्त्रींना आश्चर्य वाटलं, कारण स्वामी तर गाढ झोपले होते। ते बाहेर आले, त्यांना वाटलं की रामदासी बुवा स्वामींना उठवतील, परंतु तसं करायच्या ऐवजी बुवांनी मठाला बाहेरून कुलूप लावताना पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। त्यांनी रामदासी बुवांना विचारलं सुद्धा, अहो स्वामी गाढ झोपले आहेत, बाहेरून कुलूप काय लावता, हवं तर मी मठात थांबतो, तुम्ही तुमची कामं उरकून या। तेव्हा बुवा म्हणाले, तुम्हाला काय करायचं आहे तुसापत्या। गोरेशास्त्री चपापले, ते काहीच बोलले नाहीत। बुवा रामाचं नाम घेत निघून गेले। गोरेशास्त्री मठाबाहेर थांबले। काही वेळ गेला, त्यांनी एक चमत्कार डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही। मठाचा दरवाजा बंद होता, परंतु एक तेजस्वी ज्योत मठाबाहेर पडली आणि नदीच्या दिशेने गेली। गोरेशास्त्री ज्योतीच्या दिशेने धावत सुटले। ज्योत नदी काठावर गेली आणि स्वामी प्रकट झाले। नदीत शिरून त्यांनी स्वच्छ स्नान केलं आणि काठावर येऊन औदुंबराखाली बसले। गोरेशास्त्री स्वामींच्या पाया पडले। स्वामींनी गोरेशास्त्र्यांना सुंदर दर्शन दिलं, आशीर्वाद दिला, म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्हाला आम्ही सोलापुरात भेटू। स्वामींची मधुर आणि हवी हवीशी वाटणारी अमृतवाणी ऐकून शास्त्री बुवा भारावून गेले। अनेक जन्मांचं पुण्य फळाला आलं ह्याची प्रचिती त्यांना आली। केवळ गोरेशास्त्र्यांना दर्शन द्यायचं म्हणून स्वामी नदीच्या बाहेर आले होते, परंतु नंतर स्वामी पुन्हा नदीत शिरले आणि डुंबायला लागले। गोरेशास्त्र्यांची खात्री झाली की स्वामी प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतारच आहेत। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण नेहमी म्हणतो की परमेश्वराला शरण जा। ह्याचा अर्थ असा की आपलं सारं अस्तित्व परमेश्वराला अर्पण करा। उपाधीविरहित जगण्याचा आटोकाट प्रयत्न करा। ज्या परमेश्वराने प्रेमाने हा मानवी देह दिला आहे त्याच्याशी कृतज्ञ बुद्धीने रहा आणि त्याच्याच नामात गर्क होऊन तुमचे नित्याचे व्यवहार करा। शरीर व्यवहार करीत असताना मनाला परमेश्वरी शक्तीशी एकाग्र करा। मनाला परमेश्वरी अस्तित्वाशी एकाग्र करण्याचं एकमेव साधन म्हणजे नामस्मरण, एवढं मात्र लक्षात ठेवा। नाम तुम्हाला परमेश्वराच्या समीप नेईल।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 4 जून. परमार्थात अभिमान आड येतो. शास्त्रात 2 गोष्टी सांगितल्या आहेत. इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केलं आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूंकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो. गंमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजतं त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही. मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करत नाही हे म्हणणं लबाडीचं आहे. प्रपंचात आम्ही काही पाप करत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असं काही जण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार. राम करता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार. मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचं मूळ आहे. माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असं वाटतं. जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती ती जन्माला कारण होते. हे सगळं ज्ञानाचं बोलणं झालं पण प्रचितीने हे सर्व जाणावं. बायको पोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला, मठ केला, लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरता भिक्षा आणू लागला. पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला. छप्पर गळू लागलं की ते नीट करण्याचीच काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केलं? असा बुवा होण्यापेक्षा परपंचातच राहिलेलं काय वाईट. थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचं आचरण करील त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचं कारणच उरणार नाही. जगातलं आपलं समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्व बाहेरचं ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे. आणि भगवंताचं सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा।
2: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज 10:30। याचं पुनःप्रसारण 5:00।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 19 श्री गणेशाय नमः। भगवान विष्णूंनी 4 पर्वांचा महिमा सांगितला आणि नंतर द्वादशीच्या व्रताचं महात्म्य लक्ष्मीला सांगितलं। एकादशीला उपवास करावा, द्वादशीला आवळीच्या झाडाच्या बुंध्याशी पितरांना पिंडदान करावं, त्याने अनेक तीर्थयात्रांचं पुण्य मिळतं। विप्राला अन्न द्यावं, पारणा करून जल अर्पण करावं, पितृतर्पण करावं, त्या तिथीला शेतीचं काम करू नये, वाहनाने प्रवास करू नये, भूमीचं दान करावं, उत्तम वस्त्र दान करावं, कपिला गायीचं दान करावं, विद्यादान करावं। ही गोष्ट नेहमीच्या द्वादशीची, त्याहून कितीतरी पट फल अधिक मासातील द्वादशीला केलेल्या धर्मकार्याने मिळते। वस्त्रे, तूप, धन, धान्यादी दाने द्यावीत, अन्नदान करावं, गुप्तपणे भोजन दान करावे। भगवान विष्णूंनी अधिक मासातील द्वादशीस केलेल्या घृतमिश्रित अन्नदानाचं फार महात्म्य आहे असे सांगितले। इतर कितीतरी पुण्यकृत्यांपेक्षा हे फार फलदायी आहे असं सांगून सर्व पाप प्रशमन करणारं हे दानव्रत करावं असा उपदेश दिला। विप्राला भोजन, भोजनोत्तर त्रयोदश गुणी तांबूल इत्यादी देण्याचेही महात्म्य सांगितले। हा विष्णू लक्ष्मी संवाद वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला सांगत होते। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिकमास महात्म्य. या अधिकमासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 19वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, या महिन्यात रोज दीन दुबळ्या, आजारी किंवा असहाय्य भुकेलेल्या लोकांना अन्नदान करावे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग केदार.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग केदार. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग शिवकल्याण.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग शिवकल्याण. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूयात आशालता वाबगावकर यांच्या स्वरातलं हे गीत.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके।

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोतेहो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे साधना सरगम यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
2: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

0: भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 11:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोधाचा दशक 3 समास दहावा पाहतो आहोत. वैराग्य निरूपण नाम समास, त्यातल्या काही ओळी आपल्या झालेल्या आहेत. पाहिली घडी नवे आपुली, वयसा तरी निघून गेली, गेली एक एक एक एक क्षण गेला चालला, पुढचा घडी आपली आहे का नाही सांगता येत नाही. वयही निघून चाललंय, देह पडताच ठेवली आहे नीचे होनी. काही मिळवलं नाही, जे काय 5-25 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष आयुष्याची गेली, त्यात जे काही कमवायला पाहिजे होतं, पैसे नव्हे, ऐहिक गोष्टी नव्हे, साधनेच्या अंगाने जे काही कमवायला हवं होतं ते काहीही कमवलं नाही. आणि मग लक्षात येतं देह पडल्यानंतर काय आहे, काहीच नाही, पुन्हा आले नीचयोनीला. कारण पुन्हा मनुष्य जन्म यावा एवढं देखील काही केलं नाही या जन्मात, पुण्यकर्म देखील झालं नाही, कशाने ऊर्ध्वगती मिळणार. आता ऊर्ध्व गती नाही, रजोगुणे असं म्हटलंय, असेल तर मध्यम गती, आणि काहीच केलं नाही चांगलं कर्म, वेडेवाकडी कर्म हातून घडली, नीचयोनीला पुन्हा आले. आणि मग ती नीचयोनी कोणती? श्वान सुकरा अधिक नीचे आती. कुत्र आहे, डुकर आहे, गाढव आहे, काही सांगता येत नाही कुठली योनी येईल ते. भोगणे घडे विपत्ती, कोणती योनी येते, नाना प्रकारची संकट येतात, मग तेथे काही उत्तम गती पावी देत नाही. पुन्हा एकदा नीच योनीत आल्यानंतर पुन्हा उत्तम गती केव्हा मिळेल आणि पुन्हा मनुष्य जन्म केव्हा येईल काही सांगता येत नाही. मागा गर्भवासी आकाटी भोगिता झाला सिरे हिमफुटी, तेथून या थोरा कष्टी सुटला असे दैव. आतापर्यंत अनेक गर्भवास पत्करावे लागले, त्याच्यात नाना प्रकारचं दुःख भोगता भोगता भोगता तुला वाईट वाटलं आणि मोठ्या कष्टाने तू तो योनीतून सुटलास आणि नरजन्माला आलास. दुःख भोगिले आपुल्या जीवे तेथे कैची होती सर्वे. जेव्हा आपल्याला दुःख होतं, देहाला काही यातना होत असतात, तेव्हा बाकीची मंडळी काय करू शकतात आपल्यासाठी? त्या जीवालाच ते सोसावं लागतं, त्यालाच ते भोगावं लागतं ना. तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा, तेव्हा लक्षात असं घे, सगळी माझी माझी म्हणतोयस, पण पुढं देखील तुझ्यावर तुझं कुणी येणार नाही आहे. अगदी किती प्रेमाचं मनुष्य जरी असलं तरी काही नाही, अंती गेलास की एकटाच एकटाच जाणार आहेस हे लक्षात ठेव. कैची माता, कैचा पिता, कैची बहीण, कैचा भ्राता, कोण आई कोण बाप, बहीण कोण, भाऊ कोण, कैची सुहृद, कैची वनिता, पुत्र कळत्र अधिक. कुठली सुहृद? माझा मित्र आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, अरे कोण कोणाचं आहे या जगामध्ये हे तू जाण मावेची. अरे सगळी ही तात्पुरती आलेली आहेत, ही खरी नाही, मायेमध्ये तुला वाटतंय ती माझी आहेत म्हणून. आवघी सोयरी सुखाची, तुझ्याजवळ पैसा अडका असला, तू काय त्यांच्यासाठी करत असला, सगळे तुझ्या भोवती गोळा होती. म्हणून अनेक कहाण्या आपल्याकडे होऊन गेलेल्या आहेत की बहीण गरीब तर तिला जेवायला बोलवलेलं नाही, तिच्याकडे पैसे आल्यानंतर तिला जेवायला बोलवलं. सख्खी बहीण भावंड असली तरी, अगदी बाप आणि मुलगा, आई आणि मुलगा असले तरी, बहिणी बहिणी असले, मित्र असले तरी, तुमच्याजवळ काही आहे असं म्हटलं सगळी गोळा होतात. लग्न कार्य असलं की जेवायला सगळी मंडळी हजर असतात. पण पुन्हा तेव्हा तुम्हाला जेव्हा काही एखादी अडचण येते, संकट येतं, तेव्हा ती जेवायला येणाऱ्या मंडळींपैकी किती तुमच्या मदतीला येतात असं जर विचारलं तर बहुधा कोणी नाही, प्रत्येकजण काही ना काही अडचण सांगत असतो. त्यामुळे अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हती. तुझ्या सुखामध्ये दुःखामध्ये सुखात वाटे करे व्हायला येतील, पण दुःखामध्ये कुणी तुझ्या मदतीला येईल असं धरू नको. आणि एखाद्याला वाटलं समजा पुष्कळ, तरी देह दुःख जे आहे त्याच्याच त्यालाच भोगावं लागतं. अगदी जवळची मंडळी देखील लोक दुखताय, पोट दुखताय, आणखी काय होतंय काढू शकत नाही, त्यालाच ते भोगावं लागतं. कैसा प्रपंच, कैसे कुळ, कासया होतो शिव्या कुळ. त्या प्रपंचासाठी तो कुळाभिमान धरून जीव ह्याची तगमग तगमग चालली आहे. अरे कशासाठी व्याकुळ होतोस? धन कण लक्ष्मी सकळ जाई जेणे, जे जे काही आहे म्हणतोस ना सगळं जाणार आहे, नाही तर सगळं असणार आहे तूच जाणार आहेस. सगळं आयुष्यभर कष्ट करून मोठा बंगला बांधला, पुढे काय झालं? काय नाही, महाराजच गेले इथून. घर बांधलं खरं, पण त्याच्यात राहायला त्यांना अवधीच मिळालं नाही, अशी परिस्थिती झाली. मग कशाच्या आसवर सगळं हे केलं असं जर विचारलं तर काही नाही, नैराश्य. वास्तविक
आशा ही जी आहे त्याच्यापासून दुःखच निर्माण होत. नसत्या गोष्टी आपण धरून राहतो आणि दुःखाला कारण आपणच बनतो. त्याच्याऐवजी आपणच जर योग्य वयात सावध झालो तर लक्षात घ्यावं, राजवाड्यात राहिलं काय, झोपडीत राहिलं काय, शेवटी दोन्हीतून आडवच नेणार आहेत आपल्याला. अशी जर स्थिती आहे तर मग त्याचं एवढं सुखदुःख मानण्याचं काय कारण आहे? ठीक आहे, जी जशी परिस्थिती आली असेल, आपण सर्व तऱ्हेनं योग्य त्या तऱ्हेनं प्रयत्न केल्यानंतर ज्या परिस्थितीत आपल्याला राहावं लागत असेल ती अतिशय आनंदाची स्थिती आहे. ठेविले आनंद आहे तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, ह्याचाही अर्थ सर्व प्रयत्न केल्यानंतर जी जशी आई परिस्थिती असेल त्याच्यामध्ये समाधानात राहून परमार्थाचा मार्ग चोखाळायचा हे लक्षात घेतलं पाहिजे. कैसे घर कैसा संसार, कासे करीशी जोजार, कशासाठी तुझी तडफड तडफड चालली आहे, जन्मभरी वाहून भार, शेखी सांडून जासी. किती ओव्या समर्थाने त्याच्यावर लिहाव्या. वास्तविक एक सांगितल्याबरोबर कळायला पाहिजे आपल्याला चटकन की खरंच की हे काहीच खरं नाही आपण ज्याच्या मागं लागलोय ते. त्यामुळे जन्मभर तू कष्ट करतोस आणि शेखी शेवटी हे सगळं सांडून निघून जातोस. पत्नीवर खूप प्रेम होतं असू दे, पण आता ते सोडून तुला जायचंय किंवा ती तुला सोडून जाणार आहे, लक्षात ठेव. त्याच्यामध्ये कैसे तारुण्य, तारुण्याची एक मस्ती असते अंगामध्ये, मी यव करेन मी त्यव करेन उड्या मारत असतो, ते तारुण्य काय जसा कायम राहणार आहे, जाणार आहे ते. कैसे तारुण्य, कैसे वैभव, कैसे सोहळे हावभाव, हे सकळे ही जाण माव माईक माया. हे सगळं ज्याचा तू अभिमान बाळगतोस ना, माझं माझं म्हणतोस ना, ही सगळी माया आहे. स्वप्नात जसं त्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या जाग झाल्यानंतर लक्षात येतं की सगळं स्वप्नातलंय, काहीही खरं नाही. तसं ह्या ऐहिक जगामध्ये जे जे काही आपण पाहत असतो, जे जे काही करण्यासाठी नाना प्रकारच्या खटपटी करत असतो, त्या सगळ्या पारमार्थिक सत्तेत गेल्यानंतर लक्षात येतं की सगळं क्षणिक आहे, सगळं असत आहे, क्षणभंगूर आहे, हे सगळं बदलणार आहे. तर ह्याच्या पाठीमागं लागण्यात अर्थ नाही. सहज आपली नित्यकर्म करता करता जी परमेश्वराने दिलेलं आहे ते कर्म आपण करता करता सहज जे मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला आनंदाने राहायचं आहे आणि भगवंताची सेवा करायची आहे. आणि आपल्याला स्वतःच आपलं जे रूप आहे, मूळ स्वरूप ज्या स्वरूपातून आपण आलेलो आहोत त्या स्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यायचा आणि त्यासाठी नरजन्म हे लक्षात आलं पाहिजे. ते म्हणतात ये चक्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी. रघुनाथाला जर अंतरलं तर जीवनाचा काय उपयोग आहे? ज्या रघुनाथाशी मिळून जायचंय, ज्याच्या चरणाशी जाऊन मिळायचं आहे, ते मिळण्यासाठी जन्मभर प्रयत्न न करता समर्थ म्हणतात या क्षणाला समजा तू मेलास, देह पडला, मग रघुनाथ बाजूलाच राहिला, त्याला जो मिळवायचा होता ते झालंच नाही, कार्य हातून घडलंच नाही. माझे माझे म्हणतोसी म्हणून या दोन दिशाच आहेत. जोपर्यंत संसाराकडे तोंड करून आणि भगवंताकडे पाठ करून मनुष्य चाललेला आहे तोपर्यंत हे सुख दुःखाच्या घटंगळे अखंड आहेत आणि स्वरूपापासून तो लांब लांब लांब चाललेला आहे. आणि ज्या वेळेला संसारात आहे पण संसाराकडे पाठ फिरली आहे, याचा अर्थ संसार गौणत्वानी घेतलेला आहे, भगवंताकडे तोंड केलेलं आहे आणि प्रत्येक कर्म त्याच्या दिशेनं चाललेलं आहे, असं जर असेल तर संसारात राहून संसारही होईल, अलिप्तताही साधेल आणि आनंदाच्या मार्गावर प्रत्येक पाऊल आनंदाच्या मार्गावर येईल. आणि जाता जाता शेवटी ठिकाण कुठं पोहोचायचंय असं जर विचाराल तर आनंदाचंच ठिकाण आहे. आनंद वन भुवन असं जिथं म्हटलेलं आहे तो स्वरूपाचा आनंद प्राप्त होणार आहे. तर त्या दिशेनं जायचं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐशी माये बापे किती. अरे किती जन्म झाले तुझे. जसं भगवद्गीतेत अर्जुनाने विचारलं भगवंतांना की तुम्ही मागे हा योग सांगितलात असं मला म्हणता आणि तुम्ही तर आत्ता सांप्रतचे आहात, तर हे योग कधी सांगितला, हे काय सांगता? तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणाले अरे बहुनी मे व्यतीतानी, अरे अनेक जन्म तुझे माझे झाले, मला ते सगळे आठवत आहेत, तुला आठवत नाहीये. याचा अर्थ प्रत्येक जीवाचे अनेक जन्म झालेत आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये अनेक मायबाप झाली, मुलं झाली, किती झाली कुणाष्टो. असं असताना ह्या जन्मात आई वडील मुलं माणसं त्याला तू धरून राहिलास, मागच्या जन्माचं काय, त्याच्या मागच्या जन्माचं काय, तू कुणाला धरून राहणार आहेस?
आणि ज्याला धरून राहतो आहे त्यांनी तुला काय मिळणार आहे? भोगिल्या पुनरावृत्ती किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष। आता पण लक्षानुलक्ष तुला कन्या पुत्र झालेली असतील, कारण जितक्या लहान लहान योनी आहेत त्याच्यामध्ये अनेक पुत्र कन्या होत असतात। तर हे सगळं तू विचार कर, कर्मयोगे सकळे मिळाली, एके स्थळी जन्म असा आली। ह्या जन्मामध्ये कर्मयोगाने आई वडील आजी आजोबा नातवंड पंतवंड मुलं काय जी आहे ती कर्मयोगाने मिळालेली आहेत, आणि एके स्थळी जन्म असा आली म्हणून ती आपली म्हणतोस। ते तू आपुली मानिली, पण त्याला समर्थ म्हणतात कैशी रे पडत मूर्खा। नुसता मूर्ख म्हणत नाही, पडत मूर्खा म्हणजे एरवी तू एवढा शाणा म्हणतोस, एवढं शिक्षण घेतलं म्हणतोस, आणखीन काही काही गोष्टी करतोयस, असं असतानाही साधी गोष्ट तुला कळू नये का की सगळी जी मंडळी आली आहेत योगा योगाने एका ठिकाणी आली आहेत, कोणी कोणाचं देव घेऊ शकत नाहीये। हे समजून घे, तुझे तुझं नव्हे शरीर ते इतराचा कोण विचार। अरे तुझं शरीर देखील तुझं नाहीये, तुझ्या हातातला आहे का? केव्हा हात जाईल, केव्हा पाय जाईल, केव्हा डोळा जाईल, केव्हा कान ऐकता ऐकता ऐकायचं बंद होईल आणि केव्हा तूच पडशील, काय सांगता येईल का तुला? तर देहाची जिथं खात्री नाही तेथे इतरांचा विचार करण्याचं काय आहे? तेव्हा आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे। तर तुला जर काही करायचं असेल तर भावाने एका भगवंतालाच तू धरून राहा, त्यातच तुझं कल्याण आहे। हरि ओम तत्स। जय जय रघुवीर समर्थ। ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य सिद्धनम्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा. आपण आधी आद्य शंकराचार्य यांचे अनेक एपिसोड केले.
4: हो.
3: त्यामध्ये माया हा शब्द सतत येत होता.
4: हो हो.
3: तर माया याचा नेमका अर्थ काय?
4: शंकराचार्यांच्या माया पंचकम मध्ये त्याचं संपूर्ण वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की माया ही तुम्ही एक्सप्लेनच करू शकत नाही, त्याच्याबद्दल सांगितलं तरी शेवटी माया काय हे आपल्याला कळू शकत नाही. तरी मायेची व्याख्या अशी आहे की जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे अशी दृढ श्रद्धा किंवा विश्वास मनामध्ये निर्माण करते ती शक्ती म्हणजे माया. मायेचे अनेक रूप आहेत. प्रकृती म्हणजे माया आहे आणि प्रकृती आणि पुरुष अशी जोडी आहे ती, जशी शिव आणि पार्वती जोडी आहे. तर मूळ शक्ती जी आहे तिला आपण आदिशक्ती म्हटलं आणि ती आदिशक्ती म्हणजेच पार्वती. पार्वती आहे म्हणजे शिव आहे आणि शिवशक्ती अशाच जोडीच्या माध्यमातून हे संपूर्ण जगत किंवा ही सगळी माया आहे त्याची निर्मिती होत असते. तर माया म्हणजे आपण म्हणतो की भौतिक जगत अस्तित्वात आहे आणि खरं आहे अशी जी मनाची आपल्या धारणा निर्माण होते ती धारणा निर्माण करणारी शक्ती म्हणजे माया.
3: म्हणजे पार्वती असेल तर शिव पार्वती अशी ती जोडी आहे.
4: हो, हो.
3: आणि शिवाचं महत्व नाथ संप्रदायामध्ये तर खूपच आहे.
4: हो.
3: तर त्यांच्या कथेबद्दल काही सांगाल का?
4: हो, नक्की सांगतो. नाथ संप्रदायाचं मूळ पुरुष म्हणजे शिव.
3: हा हा हा.
4: तर शिवाची आराधना, शिवाची साधना, शिवाची पूजा म्हणजेच नाथ संप्रदाय असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या सगळ्यांनाही कथा थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती असेल. शिवाला पार्वतीने एकदा विश्वाचं रहस्य काय आहे ते विचारलं. तर कोणालाही ऐकू येऊ नये किंवा कळू नये म्हणून शिवानी पार्वतीला एकांत असलेल्या ठिकाणी नेलं, नदीच्या काठी, आणि विश्वाचं सगळं रहस्य त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते ऐकता ऐकता पार्वतीला झोप लागली. तर त्या पाण्यामध्ये नदीच्या एका माशाच्या गर्भामध्ये पोटामध्ये एक बालक होता आणि तो हे सगळं विश्वाचं रहस्य ऐकत होता. अत्यंत तेजस्वी असा तो बालक होता आणि तो सगळं ऐकत होता आणि त्याला लक्षात आलं की आता पार्वती माता जर झोपलेली आहे हे शिवाला कळलं तर उरलेलं रहस्य जे राहिलेलं आहे, संपत आलेलं आहे, ते तो सांगणं बंद करेल. म्हणून शिवाच्या प्रत्येक वाक्याला जसं पार्वती माता हुंकार भरत होती, होकार भरत होती, ते सगळं तो बालक त्या मत्स्येच्या पोटातनं देत होता. संपूर्ण रहस्य सांगून झालं आणि शिवाला लक्षात आलं की पार्वती झोपलेली आहे. मग त्याला कळलं की तो बालक जो आहे माशाच्या पोटामधला तो हे सगळं करतो आहे. म्हणून शिवानी त्याला शाप दिला की विश्वाचं रहस्य जेव्हा तुला गरज पडेल त्यावेळेला तू विसरून जाशील पुढे. पण त्याचं ते ऐकणं, ते समजून घेणं आणि तो बालक किती तेजस्वी आहे हे शिवाला लक्षात आल्यामुळे त्यांनी त्याला हाही वर दिला

0: की मी स्वतः अवतार घेऊन तुला येऊन मदत करेन पृथ्वीवरती. आणि ते दोघ जण अंतर्धान पावले. पुढे ती फार इंटरेस्टिंग कथा आहे की शिवपार्वतीच्या कथांमध्ये असे अनेक जे टर्न्स येतात. तसं एकदा पार्वतीला थोडासा अहंकार झाला आणि ती शिवाला म्हणाली की हे नाथ, तुम्ही जिथे जिथे आहात तिथे तिथे मी आहेच, माझ्याशिवाय तुमचं अस्तित्व नाहीये, माझ्याशिवाय तुमची सत्ता राहू शकत नाही. कारण तुम्ही जर विष्णू असाल तर मी लक्ष्मीच्या रूपात आहे, तुम्ही जर महेश्वर असाल तर मी महेश्वरी आहे, तुम्ही जर काल रूपामध्ये असाल तर मी काली रूपामध्ये आहे, तुम्ही भैरव असाल तर मी भैरवी रूपात आहे, तुम्ही ब्रह्मा असाल तर मी सावित्री आहे, तुम्ही इंद्र असाल तर मी इंद्राणी आहे, तुम्ही पुरुष असाल तर मी प्रकृती आहे, तुम्ही ब्रह्म असाल तर मी माया आहे. म्हणजे माझ्याशिवाय तुमचं अस्तित्व नाहीच आहे. मी नसेन तर तुम्ही हा सगळा कारभार आणि हा विश्वाचा पसारा आहे तो चालवू शकत नाही. त्याच्यावर भगवान शिव जे होते ते हसले आणि म्हणाले की हे पार्वती, जिथे जिथे तू आहेस तिथे मी अवश्य आहेच, पण जिथे जिथे मी आहे तिथे तू असायलाच पाहिजे असं कसं म्हणतेस? त्याच्यावर पार्वती म्हटली, पण असं कसं, तुम्ही मला उदाहरण म्हणून समजून सांगा. तर ते म्हणले, बघ, जिथे जिथे घट आहे म्हणजे घडा आहे तिथे माती नक्कीच आहे, कारण घडा मातीचाच बनतो. पण जिथे माती आहे तिथे घडा असायलाच पाहिजे याची काय आवश्यकता नाही. पार्वतीला ते तत्वज्ञान जे होतं ते समजलं, पण ते पूर्णत्वानी समजायला पाहिजे म्हणून शिवानी आपल्या आत्मबलाने स्वतःचे दोन भाग केले.
1: बर,
0: एक रूप जे आहे ते महादेव या रूपामध्ये राहिलं आणि एक जे रूप होतं ते म्हणजे गोरक्षनाथांचं रूप. एकदा पार्वतीला ते एका पर्वतावरती घेऊन फिरायला गेले आणि लांबून अतिशय जगमगत असलेला सूर्याचा सोनेरी प्रकाश पार्वती मातेला दिसला आणि ती शिवाला म्हणाली की हा कुठला सोनेरी प्रकाश एवढा प्रचंड प्रमाणात चमकताना दिसतो आहे. तर शिव पार्वतीला घेऊन त्या प्रकाशाच्या जवळ गेले आणि म्हणाले की तूच बघ. तर तिथे एक अत्यंत तेजस्वी असा योगी साधनेमध्ये रममाण असलेला त्यांना दिसला. तर पार्वतीने ते तेज बघितलं आणि तिने त्यांना नमस्कार केला, त्यांची पूजा केली तिथे आणि त्यांना विचारलं की हे कोण आहेत. शिवानी सांगितलं की हा माझ्याच दोन भागातला एक भाग आहे, अवतार म्हणून मीच निर्माण केलेला आहे आणि जगामध्ये अध्यात्म आणि आत्मज्ञान वेगवेगळ्या क्रिया योग यांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचवून त्याला आपल्या उत्थानापर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणून हा अवतार घेतलेला आहे. हा चारही युगामध्ये कायम असणार आहे आणि जगाला तो दिशादर्शक म्हणून काम करणार आहे. पार्वतींनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी गोरक्षनाथांच्या आजूबाजूला सगळ्या मायाची निर्मिती केली. वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे सुंदर फुलं, झाडं आणि मोहून टाकणाऱ्या गोष्टी निर्माण करून ठेवल्या. पण कुठल्याही गोष्टींमुळे तो योगी ढळला नाही, चढला नाही. आणि तेव्हा पार्वतीला लक्षात आलं की खरंच आहे की शिव आहे म्हणून मायेचं अस्तित्व आहे. माया असली तरी शिवाला त्यांनी काही फरक पडत नाही. तर ही कथा अतिशय प्रचलित आहे.
1: वा, फारच छान कथा होती.
0: हो
1: दादा, तुम्हाला जशी नाथांनी अनेक गाणी दिली
0: हो,
1: तसे खूप चांगले विचार तुमच्या मनात उमटतात. तुम्ही ते वन लायनर म्हणून लिहून पण ठेवलेले
0: हो,
1: तर ते पण किती सुंदर आहेत.
0: खरंय,
1: तर त्यातला आम्हाला एखादा म्हणजे स्पष्टीकरणासकट सांगा.
0: अनेक वेळेला असं होतं की कुठेतरी बसलेलो असतो किंवा काहीतरी काम करत असतो, चक्क व्यायाम करताना चालताना अचानक आतमध्ये एखादी आकाशवाणी व्हावी तसा तो विचार आतमध्ये येतो, प्रकाशित होतो. इतक्या कमी शब्दामध्ये इतकं गहन तत्वज्ञान ते फक्त नाथच देऊ शकतात. अनेक वन लायनर्स आहेत म्हणजे डोंट ऍब्सॉर्ब जस्ट ऑब्झर्व, किंवा डोंट ट्राय टू प्रूव्ह युअर सेल्फ ट्राय टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ, अशा खूप प्रॅक्टिकली वापरण्याच्या गोष्टी आहेत त्या वन लायनर मध्ये येतात.
1: पण मग ते तुम्हाला कोणत्याही भाषेत येतात का, हिंदी किंवा इंग्लिश वगैरे?
0: हिंदी मध्ये मॅक्सिमम येत असतात, कधी इंग्लिश मध्ये पण येतात.
1: बर,
0: तर अनेक ज्या वन लायनर्स आहेत त्यातली एक वन लायनर मी तुम्हाला आता सांगतो. किती किती सुंदर आहे, प्रॅक्टिकली समजून घेण्यासारखी. सतत मनामध्ये ठेवली आपण त्याची जागृती आपलं उत्थान होण्यासाठी तर आपल्याला त्याचा फायदा आहेच, पण भौतिक जगामध्ये जगण्यासाठी सुद्धा ते आपल्याला सुसह्य करत असत. तर नाथांनी सांगितलेली वन लायनर अशी आहे, जीवन की विडंबना ये है कि जिसके पीछे हम भागते रहते हैं वो हमसे दूर भागता रहता है, और हम जिससे दूर भागते रहते हैं वो हमारे पीछे भागता रहता है. म्हणजे आपण ज्याच्या मागे पळत असतो ते आपल्यापासून दूर पळत असतं आणि ज्याच्यापासून आपल्याला दूर पळायचं असतं ते आपल्या मागे पळत असतं. ही संकल्पना सुख आणि दुःख यांच्याशी जोडलेली आहे.
1: बरं.
0: तर आपण सुखाच्या मागे पळत असतो आणि सुख आपल्यापासून कायम दोन हात अंतरावरती दिसत असतं. आपल्याला अगदी हाताशी येईल आणि ते आपण पकडून ठेवू असं म्हणेपर्यंत ते आपल्यापासून दूर पळत असतं. आणि म्हणून माणूस कायम सुखाच्या पाठीमागे पळत असतो आणि ते त्याच्या अंतिम क्षणापर्यंत दोन हात दूरच असतं ते आणि ते कधी हाताला लागत नाही. हाताला लागलं असं वाटेपर्यंत ते हातातनं
1: निसटून जातं. ओ.
0: आणि दुःख आपल्याला नको म्हणून दुःखापासून आपण दूर पळत असतो. तर दुःख सतत आपला पाठलाग करत असतं आणि आपण त्याच्यापासून घाबरून लांब पळत असतो. तर तेही आपल्यापासून फक्त दोन हात लांब असतं पाठीमागे आणि सुख दोन हात पुढे असतं. तर हा जो पळापळीचा भाग आहे त्याच्यातून शांतपणे थांबणे आणि जे घडणार आहे जे होणार आहे आयुष्यामध्ये ते ऍक्सेप्ट करणे ही संकल्पना आध्यात्मिक आहे. याच्यामध्ये कृपा आपल्याला आपण जे साधना करत असू आपले गुरु असतील नाथांना आपण समर्पित असू तर ते जे काही करतील चांगलं होत असेल तर ती त्यांची कृपा आणि जर वाईट काही घडत असेल तर ती त्यांची इच्छा. हा आध्यात्मिक भाग जर डोक्यात सतत ठेवला तर आपण टेन्शन मुक्त हो.
1: मला असं वाटतं की जगण्यामध्ये जो स्ट्रेस आजकाल येतो तो सुखाच्या मागे पळण्यात आणि दुःखाला भिऊन पुढे पळण्यात असा असावा नाही का.
0: तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला ही शिकवण मिळते. आध्यात्मिक असण्यासाठी तुम्हाला
1: केशरी कपडे घालून
0: किंवा संन्यास घेऊन जंगलामध्ये जायची सगळ्यांना सोडून सगळं सोडून जायची गरज नाही. वैराग्य किंवा संन्यास ही वृत्ती असते. ती वृत्ती येण्यासाठी आतमध्ये ज्ञान आपल्या मनामध्ये जागृत व्हायला पाहिजे. ते ज्ञान इतक्या सोप्या पद्धतीने की सुखाच्या मागे पळू नका आणि दुःखापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करू नका आणि जे आहे ते ऍक्सेप्ट करा आणि कृपा आणि इच्छा या दोन गोष्टी आहेत हे डोक्यात ठेवून समर्पित भावनेने संपूर्ण जीवन आनंदाने जगा.
1: वा वा फारच छान आहे. आणि किती सोप्या पद्धतीने म्हणजे कोणालाही समजेल अशा भाषेत नाथांनी सांगितलेलं.
0: हो हो.
1: वा वा. श्रोते हो तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. तर श्रोते हो मला वाटतं आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
4: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
5: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: मिळालेल्या धनाचे 6 भाग करावेत असं त्याने सांगितलंय. 120 रुपये मला पगार असेल तर 20 रुपये 6 ठिकाणी वाटायचे आहेत. एक आणि 6वा हिस्सा हा पूर्वापार टॅक्स मानला गेलेला आहे. हा राजाचा करच आहे. राजाने नेहमी समाजातल्या उत्पन्नाचा 6वा हिस्सा कर म्हणून घ्यावा असं धर्मशास्त्र मनुस्मृतीपासून कौटिल्य अर्थशास्त्रापर्यंत आहे. 6वा हिस्सा हा राजाचा कर आहे. आणि आता तो फारसा त्रासदायक वाटणार नाही, आपल्याला कल्पना येईल. 120 रुपये उत्पन्नातले 20 रुपये द्यायचे असतील आता काही हरकत नाही. 100 रुपये तुमच्या नावे तुम्हाला ठेवले, त्याचे 5 भाग आहेत. एक भाग देव कार्यासाठी ठेवावा. देव कार्यासाठी, सेवेसाठी नव्हे. नित्य नैमित्तिक व्रत विधी पूजा अर्चा कुळ धर्म नेम यासाठीचा एक वेगळा निधी आहे, तो देव कार्याचा नव्हे. देव कार्यामध्ये जी अनेक समाजोपयोगी प्रकल्प केले जातात त्यामधलं आपलं योगदान हे देवकार्यात मानलं गेलंय. अमुक अमुक एक सोय अमुक ठिकाणी नाही आहे भक्तांसाठी, ती ती उपलब्ध केली जाते तर त्याच्यामध्ये माझं एखादं योगदान आहे. किंवा अमरनाथच्या यात्रेसाठी प्रचंड अतिरेक्यांचा त्रास वाढलेला आहे, त्याला संरक्षण देण्याची खूप मोठी गरज लागणार आहे. अशा वेळेला एक जास्ती फौज उभी केली जाणार आहे. यासाठी बेसिक सगळ्या भक्तांच्या रक्षणासाठी इतकी फौज निर्माण करण्यासाठी असा काही निधी उभा करणं आवश्यक आहे गव्हर्नमेंटच्या दृष्टीनं. ठीक आहे, यातल्या एका सैनिकासाठी मी डोनेट करतो. हा पगार पाहिजे तर सैनिकाला द्या, पण त्याला बंदूक घेऊन आमच्या देवळापाशी उभा ठेवा. दॅट इज देव कार्य, देवाच्या कामासाठी. सेवा वेगळी. आई पोळ्या करत असताना तिच्या पाठीत उसण भरली तर तिच्या पाठीला आयोडेक्स लावणं ही सेवा, आणि तिला काम बाजूला करून पोळ्या करणं हे काम. मी आईचं काम करते म्हणजे अर्थ वेगळा, आणि मी आईची सेवा करते म्हणजे अर्थ वेगळा. सेवा म्हणजे काम नव्हे. आणि कोणाही व्यक्तीला काम करणारा माणूस जास्त आवडतो. मग माझा प्रवास झाल्यानंतर तुम्ही माझे पाय चेपून द्याल ते तर आवडेलच मला, पण त्यापेक्षा माझा पाय दुखू नये म्हणून जर माझ्या हातातल्या बॅगा तुम्ही घेतल्या तर माझं काम केल्यासारखं होईल. थोडस तो माणूस जास्त मला आवडेल. तसं हे देवाचं काम, परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम, दुष्टांना शासन लावण्यासाठी असं काही देव कार्य चाललं असेल तर त्यासाठी माझा आर्थिक त्याला पाठिंबा मला देता आला पाहिजे. जशी भक्तासाठी पाणपोई करणं हे देवाचं काम आहे, तसंच तिथे पाणी पिण्याला येणाऱ्या माणसाला जर जीविताला धोका असेल तर तिथे रक्षक नेमणं हे देवाचंच काम आहे. अशा कुठल्याही देवाच्या कामामध्ये आपलं योगदान असणं. ऋषी मुनींनी किती छान विचार केलाय. दुसरा भाग त्यांनी व्रतवैकल्य आपल्या नेमधर्मामध्ये दान हे काय करायचं असेल दानधर्मासाठी ठेवा. तिसरा भाग स्वतःच्या उपभोगासाठी, आणि गंमत म्हणजे चौथा भाग भविष्य निर्वाह निधी पण ठेवलाय. आणि पाचवा भाग आप्तेष्टांसाठी, की आपल्या आप्तेष्टांमध्ये कोणाला काही आवश्यकता लागली तर. या अशा तऱ्हेनं आपल्या धनाचं विभाजन करून जो कोणी गृहस्थ उत्तम तऱ्हेनं राहतो. मात्र त्यांनी हे सगळं त्याच्या जाग्या असलेल्या 16 तासातल्या 14 तासात उरकायचं आहे. शक्य झालं तर 1.5-2 तास तरी आपल्या साधनेसाठी त्यांनी पुढच्या कालखंडात द्यायचे आहेत. कंपल्शन केलंय धर्मशास्त्राने, 60 झाल्यानंतर वानप्रस्थ घ्यायचं आहे. म्हणूनच त्या समारंभाचंच नाव 60 शांत असं आहे की ज्या योगी आता याच्यानंतर प्रपंचातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष घालणे नाही. इथं धारणा हा शब्द सुरू होतो. आता माझे लक्ष मला भगवंताचे दर्शन, आता मीचा प्रवास जास्त गतीनं मला पुढे वाढवायचा आहे. प्रपंचात एखाद्या वेळेला तो तितकासा जमला नसेल. आता घरामध्ये चहाची पावडर कुठं ठेवतात, साखर कुठं असते, तर तांदळाचा डबा कुठं मारायला गेलेला असतो, आणि ती डाळ. नथिंग इज माय ड्युटी नाव. ही सगळी कार्टी काय बघायचं ते बघतील. माझ्या वेळेला चहा आणून दिलास उत्तम, नाही तर दुसऱ्याला मागून ठेवीन. आता ह्या सगळ्याचं तुम्ही काय करायचं, तुम्ही आणि तुमचा प्रपंच. याच्यामध्ये चुकत असेल प्रगतीच्या दृष्टीनं, संस्कृतीच्या दृष्टीनं, संस्काराच्या दृष्टीनं काही अपलाप होत असेल, सांगीन गोष्टी युक्तीच्या चार. पण आता ह्याच्यामध्ये आपलं मन काही गुंतलेलं नाही. मनातलं प्रस्थ, वानप्रस्थ हा असा शब्द या ठिकाणी वापरला आहे. अर्थात जुन्या काळामध्ये 100 वर्षाचं आयुष्य गॅरंटेड असल्यामुळं हे सगळं चाललंय. पहिली 25 वर्ष विद्यार्थी दशा, पुढची 25 वर्ष, 25 पेक्षा 35 त्यांनी मान्य केली खरी, 60 म्हणजे विचार करता 35 वर्षाची तुमची गृहस्थ दशा, त्याच्यानंतर 10-15 वर्षाची वानप्रस्थ दशा, आणि 75 नंतर साधारणतः 80 नंतर आहे संन्यास. अशा तऱ्हेचा त्यांनी ह्या सगळीकडे संकल्प केला असल्यामुळे लक्षात घ्या वानप्रस्थामध्ये स्त्रियाही गेल्या तिथे. म्हणजे नवरा बायकोंनीच 60 शांतीनं, 60 पर्यंत बहुतेक संमती यासाठी असायची शक्यता आहे. कारण त्यावेळेला नवरा बायकोच्या वयामध्ये साधारण 8 ते 10 वर्षाचं अंतर राहतं जुन्या काळात. त्यामुळे नवरा जरी 50 असेल तरी बायको 50 नसणार आहे तेव्हा. 25 वर्षाचा म्हणजे 2 तपाचा कालखंड त्यांना त्यांच्या प्रपंचासाठी द्यायचा असल्या कारणामुळे त्याचं 60 होईपर्यंत ती 50 आली असेल किंवा 50-52 झाली असेल. आता दोघांची ती योग्य वेळ आहे की घरात राहून सुद्धा पण वानप्रस्थ, की ज्या योगे मी जवळजवळ आता तसा घरातल्या कामांसाठी घरात आहे पण अधिकारासाठी आता घरात नाही. नटसम्राट मधलं वाक्य फार छान आहे, आता जेवणाचं ताट फक्त समोरचं त्यांना देऊन टाकायचं, बसायचा पाट मात्र द्यायचा नाही. तो दिला की भिकेलच लावतील कराटी आपल्याला, अलीकडं काही सांगता येत नाही. तेवढं इतकं काही वेड्यासारखं वागायचं नाही. बंड्याला न्यायचंय का शाळेत, नेऊया. आणायचं का शाळेत, ना आणूया. कामं काही टाळायची नाहीत मला त्याच्यातली. पण नित्य अलिप्तता हा वानप्रस्थ त्यामध्ये सांगितला आहे. आणि संन्यास म्हणजे सर्वच गोष्टीचा संन्यास करून बाजूला पडावं, आसपासच्या कुठल्या तरी दुसऱ्या निवांत तीर्थक्षेत्री पुढचं वास्तव्य करावं. सहसा उत्तर काळामध्ये घरात राहू नये असं धर्मशास्त्र सांगतं. जसं जसं ज्याला ज्याला शक्य असेल तस तसा हा विषय आहे. मात्र वानप्रस्थ आणि संन्यास या दोन प्रकरणात पुढचे आपण पहिल्या दिवशी सांगितलेले प्रायश्चित्त विधी आले आहेत, की जे मला विद्यार्थी असताना जमलं नाही, जे मला गृहस्थ असताना जमलं नाही, त्या त्या गोष्टीसाठी मी या या गोष्टीचं प्रायश्चित्त घेईन. पण प्रायश्चित्त विधीमध्ये सुद्धा प्रामुख्याने काय आहे, तर जपजाप्य आणि उपवास याच्यावर अधिक भर आहे. म्हणजे माझ्या विशिष्ट दैवताचा उत्तम जप आणि प्रत्याहाराने आपल्या मीपणाचा विसर्जन करत करत चाललेला प्रवास हे सुद्धा मोठा प्रायश्चित्त विधी होणार आहे. याचबरोबर मी ज्या समाजात आहे ती सुद्धा विहित कर्तव्य पार पाडत असा जर प्रवास झाला तर ती प्रायश्चित्त ही विधी झाले. आणि त्याच्याबरोबर तीर्थ महात्म्यही झालं. ग्रंथ संपवताना शिवानी एक फार सुंदर सांगितलं आहे, साधकांनी तीर्थक्षेत्री जाऊन तप करावं. पण लक्षात ठेवावं, अशा अनेक साधकांमुळेच क्षेत्राचं तीर्थक्षेत्र होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला उठून समजा मला त्या तीर्थक्षेत्रात जाऊन राहणं शक्य नसेल तर त्यांनी फार वाईट वाटून घेऊ नये. तीर्थक्षेत्राच्या यादीत नसलेलं पण तुझ्या आसपासच एखादं चांगलं क्षेत्र निवडून जरी तू तिथे तप केलंस तरी शक्यता ही आहे की तू आणि तुझ्यासारख्या अनेक समान आसपासच्या साधकांनी तिथे तपस्या केली तर उद्या तेही तीर्थक्षेत्र होणार आहे. तिथल्या साधकाचं पुण्यक्षेत्राला मिळतं म्हणून ते तीर्थक्षेत्र होऊन बसतं. त्याप्रमाणे जुन्या काळामध्ये गोंदावलं कोणाला माहीत होतं? तुकोबांच्या रामदासांच्या काळापर्यंत या गावाचं नाव काही तीर्थक्षेत्र नव्हतं. पण जेव्हा ब्रह्मचैतन्य तिथे येतील तेव्हा ते तीर्थक्षेत्र होईल. जेव्हा स्वामी समर्थ येतील तेव्हा अक्कलकोट तीर्थक्षेत्र होईल. गजानन महाराज येतील तेव्हा शेगाव तीर्थक्षेत्र होईल. त्या तपस्व्यांनी निवडलेली ती जागा आहे. तिथे क्षेत्रच होतं आणि त्यांनी येऊन तपस्या केली असं नाही झालेलं. ती एक विशिष्ट सिद्धावस्था अशी त्यांची आहे. ते बसतील ते तीर्थक्षेत्र असणार आहे. तेव्हा प्रत्येक वेळेला तीर्थक्षेत्रात नाही जायला जमलं म्हणूनही तपस्व्यांनी न्यूनगंड मानू नये. आपल्या आसपासच सुखाचं असलेलं कोणतंही एक उत्तम क्षेत्र, ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी सांगितलंय तपस्येबरोबर श्रमदान करणं आवश्यक आहे, ते स्वच्छ ठेवलं पाहिजे, ते सुगंधी ठेवलं पाहिजे, ते उत्तम ठेवलं पाहिजे, आपणच ठेवलं पाहिजे. दुसरे तिथे अस्वच्छता करतात म्हणून मी तिथे तपस्या करणार नाही या शब्दाला काहीच अर्थ नाही. मी स्वच्छता करीन. तिथली माझी तपस्येची वेळ बाकीची वेळ अविरोध करून घेण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असेल त्या त्या विहित कर्म मी करीन. समाजधारणेसाठी आवश्यक काही मला कामं असतील ती मी करीन, मात्र बाकीचा सर्व वेळ मी माझ्या उपासनेमध्ये करीन. अशा तऱ्हेनं जर कार्य केलं तर शिव विष्णू या सर्व आत्मस्वरूपाचं दर्शन, आत्मरूपाचं दर्शन आणि मी तोच असल्याचा साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये सापडत असल्यामुळे सर्व दुःखाचं क्षणात विसर्जन होतं. अशा तऱ्हेची ईश्वर गीता जवळजवळ 44 अध्यायाची सांगितली आहे. पुष्कळशी संक्षेपानं आपण या ठिकाणी ती पाहिली. 9:30 ते 11 आपण बसत होतो. आज थोडा समापनासाठी अर्धा तास जास्त घेतला. काही विषय पूर्ण करणं आवश्यक होतं. 11:30 आपण 11:15 बोललो. तेव्हा पुन्हा योग्य कालखंड पाहून 7 दिवसाचा एक आपण विषय करू. मधला असा विषय आहे की श्राद्ध विधीवरती सुद्धा बरेच आहेत पण त्यालाही मध्यम मार्ग सांगितलेत की इतकं श्राद्ध जर शक्य नसेल. 8 प्रकारची श्राद्ध सांगितली आहेत आणि ती प्रत्येकाच्या ऐपतीनुसार कुवतीनुसार अशा तऱ्हेनं बदलणारी श्राद्ध आहेत. श्रद्धेनं केलेला विषय आहे. त्यासाठी योग्य कोणाला मानावं ते नियम फार काटेकोर आहेत की आता इतक्या नियमांनी राहणारं कोणीच कोणाला सापडणार नाही. त्याच्यामध्ये नाहीच करायचा असं विषय करायला लागेल. ते तो इतक्याही पायरीपर्यंत न जाता ठीक आहे. तुम्ही आम्ही सततच मध्यम मार्ग शोधत असतो पण किमान जास्तीत जास्त कटाक्षाने या नियमाला पाळणारा कोणीतरी असावा. इतकं आहे. सुतक कसं पाळावं, किती पाळावं, अंत्येष्टी संस्कार कसा करावा, श्राद्ध हे तर मासिक श्राद्ध सांगितले. अनेकांची प्रतिमासिक श्राद्ध आहेत, काही नित्य श्राद्ध आहेत आणि काही वार्षिक श्राद्ध आहेत, काही संवत्सरिक श्राद्ध. अशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप विस्ताराने सांगितल्या की पितरांसाठी श्रद्धेनं काहीतरी आपल्या हातून व्हायला हवं. सर्व मात्र आणखीनही यात काही तपशील आहेत. आपल्याला आपली प्रगती साधायची असेल तर तपशील बघताना फार त्यात अडकू नका. त्याच्यावर तुम्ही विचार करत बसलात की काय होणार, त्याच्यातच आपण गुरफटणार, आपण पुढे जायचं बंद होईल. कारण यामध्ये आता मगाशी आपण जो अध्याय वाचला त्यात ब्रह्मचर्याश्रमाचा विचार करताना गुरुच्या सवर्ण असलेल्या पत्नीला असा असा सन्मान द्यावा, आणि इतर वर्णांच्या पत्नींना असा असा सन्मान द्यावा असा एक तपशील आहे. आता या तपशिलावर डोकं जर आपण खात बसलो, याचा अर्थ त्या वर्णाच्या नसलेल्या आणखीन दोन तीन बायका गुरुला आहेत. हा नियम लिहायलाच कशाला पाहिजे आहे. पण ब्राह्मण जर कोणी तपस्वी गुरु आहे तर त्याला ब्राह्मणाची एक मुलगी त्यांनी लग्न केलेली आहे ती सवर्ण, पण त्याच्याबरोबर ब्राह्मण नसलेली एखाद्या क्षत्रियाच्या मुलीशी, वैश्याच्या मुलीशी किंवा शूद्राच्या मुलीशी पण त्या ब्राह्मण गुरुचा लग्न झालेलं आहे, तरच या असवर्ण असलेल्या पत्नी असतील ना गुरुग्रहात. म्हणून तर नियम आला पुराणात की मग त्यांना सन्मान कसा द्यावा. सन्मान तर द्यायलाच पाहिजे, पण त्या दोघांच्या सन्मानात किंचित भेद आहे. आता त्यावेळेला आता चार चार लग्न करणारे सद्गुरु मानायचे का? हे कुठल्या काळात रचलंय पुराण? त्या कालखंडात जे जे आहे ते सगळंच्या सगळं जर आज मान्य नाही तर मग ह्याही बाकी सगळ्या गोष्टी कशाला आपण विचारात घेतोय. यातलं जे आपल्या प्रगतीसाठी तात्पर्याचं आहे तितक्याच त्याच्यामध्ये विचार करणं इतकंच आपलं आवश्यक असतं. काही वेळेला तपशिलात गेलं की हा गोंधळ होतो, माणूस त्याच्यामध्ये जितका विचित्र गुरफटतो. पुराणामध्ये प्रचंड ते आहे, कारण मुळामध्ये परशुरामांच्या मागच्या दोन पिढ्याच बघितल्या. तर परशुरामांचे आजोबा ज्यांचं नाव रुचिक नावाचे ऋषी आहे, ते स्वतः ऋषी आहेत पण त्यांचं लग्न झालंय सत्यवती नावाच्या क्षत्रिय कन्येशी. ते राजाची मुलगी आहे, ते इंटरकास्टच मॅरेज आहे त्याच्यातलं. या दोघांचा मुलगा जो जमदग्नी आहे त्या जमदग्नीनं परत लग्न केले रेणुकेशी, ते इंटरकास्ट मॅरेज आहे परत. आता पूर्वीच्या काळामध्ये सगळ्याच कास्टचे संस्कार तितकेच चांगले होते असं धरून चालू आपण, पण तरी सुद्धा ती राजाची कन्या आहे म्हणून तशी ऋषीच्या दृष्टीने सुद्धा नाही. हे तर फार जवळची कास्ट सांगितली मी. वसिष्ठ जे रामांचे कुलगुरु आहेत त्यांची पत्नी अरुंधती ही मातंग कन्या मांगाची मुलगी सांगितली आहे. एखादी मांगाची मुलगी ती सुद्धा शिकून विद्वान होऊन एखाद्या विद्वान ऋषी बरोबर संसार करताना पुराणांमध्ये दिसते तुम्हाला. बरं, अशा वेळेला दशरथ सुद्धा मला असं कधी सांगत नाही की माझ्याकडे पुत्रकामिष्टी यज्ञ आहे, त्यावेळेला तुम्ही फक्त या ही बायको आणू नका, कुठली आणलीत मेली तुम्ही काही कल्पना नाही. तर कुठल्याही जातीच्या मुलींना यज्ञामध्ये वगैरे आमच्या प्रवेश आम्ही देऊ शकत नाही वगैरे. तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी बायको करायची असेल तर ठीक आहे, पण आमच्या हळदी कुंकवाला ती नको. नाही, पुत्रकामेष्ठी यज्ञामध्ये गुरु म्हणून वसिष्ठाबरोबर अरुंधतीची पाद्यपूजा दशरथाने केल्याचा उल्लेख आहे. बरं, म्हणजे मांगाला हात लावल्यामुळे यज्ञ बिघडतोय असंही रामायणात दिसत नाही. मात्र काही स्मृती ग्रंथांमध्ये शूद्र या शब्दासाठी बरेच विधिनिषेध आलेत की त्यांना स्पर्श करू नये, त्यांना घेऊ नये, त्यांच्या समोर वेदाध्ययन करू नये, त्यांना हे हे अधिकार देऊ नयेत वगैरे वगैरे वगैरे वगैरे. सगळ्या तपशिलामध्ये अडकायला नको, ज्यामुळे खरं आज एका विशिष्ट वर्गाचा पुराणांवर मोठा राग आला आहे की सर्वम खलविदम ब्रह्म म्हणणाऱ्या ऋषींनी तिघांना अधिकार आहे एकाला नाही असं का म्हणावं? मग शूद्रामध्ये असलेला आत्मा हा ब्रह्म नाही का? म्हणजे शेवटी कोणाच्या तरी पोटी जन्माला आल्यामुळे याचा देह अपवित्र असंच मानायचा असेल, मग आत्मस्वरूप बघण्याची ताकद असणं म्हणजे काय? देह न बघता आत्मस्वरूप बघावं हे उपदेश जे करतात ते त्या देहामध्ये आला म्हणून त्याला हे करू नये असं म्हणतात. मुंजीचा अधिकार सगळ्यांना आहे म्हणून टाका, सगळ्या सगळ्यांनी शिकावं, सगळ्यांनी मुंज करावी, सगळ्यांनी मोठं व्हावं, तिघांनीच करावी, चौथ्या भावानी करू नये. चौथ्या भावाचा राग होणं थोडस स्वाभाविक आहे. पुराणकारांनी थोडं वेगळं त्याच्यामध्ये प्रतिपादन असं केलंय की उलट ज्यांच्या तिघांच्या मुंजी झाले त्यांच्यावर जबाबदाऱ्या जास्त आहेत. त्या जबाबदारीतनं तो धाकटा असल्यामुळे तुला मोकळं केल्याचा आनंद नाही का? पण सगळ्या धाकट्यांची अशी समजूत नाही पटणार की जबाबदारीतनं तो मोकळा होतो तसाच तो अधिकारात नाही बाजूला होतोय. पण तरी सुद्धा सामान्य समाज स्थितीचं काही वेळेला चित्रण पुराणामध्ये असतं की असा असा आत्ता समाज चालू आहे. तरीही आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा शूद्र प्रकृतीचा मनुष्य बैलगाडीतनं ओझं उचलतोय, तरीसुद्धा मार्गात जाताना ब्राह्मण तपस्व्यांनी स्वतःचा मार्ग बदलून त्याला आधी रस्ता द्यावा आणि मगच आपण चालावं. इथपर्यंत सुद्धा सामान्य जीवनामधले सर्व सन्मान सर्वांचे शाबूत राखलेले आहेत. तेव्हा काही ठिकाणी शूद्रांबद्दल वेगळ्या भावना व्यक्त होतात, काही ठिकाणी स्त्री वर्गाबद्दलही पुराणामध्ये विपरीत भावना व्यक्त होतात, काही वेळेला वर्णव्यवस्थेबद्दलही काही विपरीत भावना. पण नदी आहे तिथं शेवाळ आहे एवढी आपण लक्षात घेऊन त्यातलं थोडं थोडं शेवाळ आपल्याला आवश्यक तेवढं बाजूला करून त्यातलं जे पवित्र जल आहे ते आपण आपल्या लाभासाठी घ्यावं आणि प्रगतीचा मार्ग आपला जास्त सुकर करावा. इतका विषय आज पुरेसा आहे. महत्प्रयासाने आपण या कुर्म पुराणाचा किंचित का होईना एक सुंदर आढावा घेऊ शकलो हाही मोठा आनंदाचा विषय आहे. तेव्हा पुन्हा एकदा कुर्म पुराणातल्या या कुर्म रूपातल्या भगवंताला वंदन करून आपण या ठिकाणी विराम करू. भगवान महाविष्णु महाराज की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। सोलापूरला राहणारे वेदसंपन्न श्री परशुराम भट गोरे ह्या नावाचे एक सद्गृहस्थ चळंब्याला काही कामानिमित्त आले होते। त्यांनी रामदासी बुवांच्या मठात स्वामींना विश्रांती घेताना पाहिलं। स्वामींची महती त्यांच्या कानावर गेली होती। साक्षात्कारी स्वामींचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असं गोरेशास्त्रींनी ठरवलं, म्हणून ते मठात काही वेळ रेंगाळले। परंतु रामदासी बुवांनी जेव्हा गोरेशास्त्रींना सांगितलं की मठ आता बंद करतो आहे, तुम्ही संध्याकाळी या, तेव्हा गोरेशास्त्रींना आश्चर्य वाटलं, कारण स्वामी तर गाढ झोपले होते। ते बाहेर आले, त्यांना वाटलं की रामदासी बुवा स्वामींना उठवतील, परंतु तसं करायच्या ऐवजी बुवांनी मठाला बाहेरून कुलूप लावताना पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। त्यांनी रामदासी बुवांना विचारलं सुद्धा, अहो स्वामी गाढ झोपले आहेत, बाहेरून कुलूप काय लावता, हवं तर मी मठात थांबतो, तुम्ही तुमची कामं उरकून या। तेव्हा बुवा म्हणाले, तुम्हाला काय करायचं आहे तुसापत्या। गोरेशास्त्री चपापले, ते काहीच बोलले नाहीत। बुवा रामाचं नाम घेत निघून गेले। गोरेशास्त्री मठाबाहेर थांबले। काही वेळ गेला, त्यांनी एक चमत्कार डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही। मठाचा दरवाजा बंद होता, परंतु एक तेजस्वी ज्योत मठाबाहेर पडली आणि नदीच्या दिशेने गेली। गोरेशास्त्री ज्योतीच्या दिशेने धावत सुटले। ज्योत नदी काठावर गेली आणि स्वामी प्रकट झाले। नदीत शिरून त्यांनी स्वच्छ स्नान केलं आणि काठावर येऊन औदुंबराखाली बसले। गोरेशास्त्री स्वामींच्या पाया पडले। स्वामींनी गोरेशास्त्र्यांना सुंदर दर्शन दिलं, आशीर्वाद दिला, म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्हाला आम्ही सोलापुरात भेटू। स्वामींची मधुर आणि हवी हवीशी वाटणारी अमृतवाणी ऐकून शास्त्री बुवा भारावून

0: गेले। अनेक जन्मांचं पुण्य फळाला आलं ह्याची प्रचिती त्यांना आली। केवळ गोरे शास्त्र्यांना दर्शन द्यायचं म्हणून स्वामी नदीच्या बाहेर आले होते, परंतु नंतर स्वामी पुन्हा नदीत शिरले आणि डुंबायला लागले। गोरे शास्त्र्यांची खात्री झाली की स्वामी प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतारच आहेत।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण नेहमी म्हणतो की परमेश्वराला शरण जा। ह्याचा अर्थ असा की आपलं सारं अस्तित्व परमेश्वराला अर्पण करा। उपाधिविरहित जगण्याचा आटोकाट प्रयत्न करा। ज्या परमेश्वराने प्रेमाने हा मानवी देह दिला आहे त्याच्याशी कृतज्ञ बुद्धीने रहा आणि त्याच्याच नामात गर्क होऊन तुमचे नित्याचे व्यवहार करा। शरीर व्यवहार करीत असताना मनाला परमेश्वरी शक्तीशी एकाग्र करा। मनाला परमेश्वरी अस्तित्वाशी एकाग्र करण्याचं एकमेव साधन म्हणजे नामस्मरण, एवढं मात्र लक्षात ठेवा। नाम तुम्हाला परमेश्वराच्या समीप नेईल।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.